आपण ऐकताय रेडिओ तिरणा 90.4 एफ एम, आपली माणसं आपला आवाज. भक्ती रसांच्या अनेक रसांपैकी आपण नेहमीच श्रवण, कीर्तन, स्मरण आणि प्रार्थना करत असतो. मंडळी, आमच्या भक्तीधारा या कार्यक्रमाच्या माध्यमातून ईश्वर भक्तीचं श्रवण करूयात. ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा.

एक मन एक प्रार्थना, एक असतो तोही आपलासा, त्याच्यासाठी त्याच्या दर्शनासाठी आणि त्याच्या कृपा आशीर्वादासाठी भक्तिलीन होऊयात. ऐकत रहा आपला कार्यक्रम भक्तिधारा, वेळ सकाळी 6 ते 7:30 पर्यंत फक्त आपल्या रेडिओ तेरणा 90.4 FM वरती. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज़.

0: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी. तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव इथे
1: 12वी पास ना BCA, 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल तसेच BCOM BA, MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू.
0: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय, ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब, VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा, उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद,
1: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा, मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती.
0: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 94 22 92 96 78, 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71.
2: तुम्हाला माहित आहे का, केंद्र सरकारने लहान उद्योजकांसाठी 40 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त मूल्याचे तारण मुक्त मुद्रा कर्ज उपलब्ध करून दिले आहे. ही रक्कम कुवेत सारख्या देशाच्या सकल देशांतर्गत उत्पादनाच्या जवळपास 3 पट इतकी आहे.
3: करोडो छोटे उद्यमियों को मुद्रा योजना से लोन मिला, उन्हें आज महसूस होता है कि डेमोक्रेसी कैन डिलीवर.
2: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जन कल्याणाची.
1: आपली पसंत, आमची आवड. मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा.

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
1: तुम्हाला माहित आहे का, ईशान्य भारत जो कधी काळी दूरचा वाटत होता, तो गेल्या 12 वर्षात आपल्या हृदयाच्या खूप जवळ आला आहे। ईशान्य भारतातील राष्ट्रीय महामार्गाची लांबी वाढून 16,200 किलोमीटर वर पोहोचली आहे। सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेशाला पहिल्यांदाच हवाई दळणवळणाची जोडणी मिळाली आहे। आता ईशान्य भारतासोबतचे अंतर कमी झाले आहे।
2: नॉर्थ ईस्ट अब दूर नहीं रहा, नॉर्थ ईस्ट अब दिल के भी पास है, दिल्ली के भी पास है।
1: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जनकल्याणाची।
3: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन।
0: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपार, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाईन प्रवेश सुरू।
3: आता यश तुमचं। संपर्क प्राचार्य, तेरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव। मोबाईल 82-75-92-59-00।
4: अगर इमा सोलर पॅनल बसवून घे, सोलर पॅनल बसवून घे ना। कधीपासून सगळे मित्र मैत्रिणी मला सांगत होते, पण मी ऐकलं जेव्हा पंतप्रधानांनी सांगितलं।
5: भारत सरकार का लक्ष्य सोलर पॉवर से बिजली बिल झिरो करणे का भी है।
4: मी पंतप्रधानांच्या सांगण्यावरून सोलर पॅनल बसवले आणि माझं वीज बिल शून्य आलं। तुम्हीही बसवून घ्या।
6: PM सूर्य घर मोफत वीज योजनेत सहभागी होण्यासाठी नोंदणी करा PM सूर्यघर.gov.in।
0: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। श्रोते हो, मराठी गाणी म्हणजे मायबोलीतील भावनेची हाक। हृदयस्पर्शी मराठी गाण्यांचं व्यासपीठ म्हणजे रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

0: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन,
1: तेरणा ATI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपा, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू।
0: आता यश तुमचं। संपर्क प्राचार्य, तेरणा ATI, MIDC परिसर, धाराशिव। मोबाईल 82 75 92 59 00।
1: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। श्रोते हो, मराठी गाणी म्हणजे माय बोलीतील भावनेची हाक, हृदयस्पर्शी मराठी गाण्यांचं व्यासपीठ म्हणजे रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

0: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी. तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव इथे
1: 12वी पास ना BCA, 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल तसेच BCom BA, MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू.
0: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय, ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब, VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा, उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद,
1: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा, मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती.
0: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 94 22 92 96 78, 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71.
2: मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का की ज्या तीव्र सूर्यप्रकाशाला कधी काळी आपण केवळ असह्य उष्णता म्हणून पाहत होतो, त्याच उन्हाचा वापर आता आपल्या घराच्या छतावरून ऊर्जा निर्मिती करण्यासाठी केला जात आहे. यामुळेच आज देशातील सुमारे 37 लाख घरे प्रधानमंत्री सूर्य घर बनली आहे. यामुळे विजेच्या बिलांमध्ये कपात झाली आहे आणि संपूर्ण देशभरात एक नवा आत्मविश्वासही वाढला आहे.
3: एक दशक पहले भारत सोलर पॉवर के मामले में बहुत पीछे था, लेकिन आज सोलर पावर के मामले में भारत दुनिया के टॉप 5 देशों में आ गया.
2: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जनकल्याणाची.
1: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. श्रोते हो, मराठी गाणी म्हणजे माय बोलीतील भावनेची हाक. हृदयस्पर्शी मराठी गाण्यांचं व्यासपीठ म्हणजे रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

0: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.
1: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव इथे
0: 12वी पास ना BCA 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स BSc जनरल तसेच BCom BA MSc कॉम्प्युटर सायन्स 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू.
1: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद
0: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती.
1: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर तेरणा महाविद्यालय MIDC परिसर धाराशिव मोबाईल 94 22 92 96 78 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71.
0: ऐका ना, तुम्ही PM सूर्यघर मोफत बिजली योजनेबद्दल ऐकलंय का?
2: भारत सरकार का लक्ष्य सोलर पॉवर से बिजली बिल जीरो करने का भी है.
0: यामुळे तुमचं घर सूर्यघर बनतं, म्हणजे वीज बिल शून्य. आणि जास्तीची वीज तयार झाली तर ग्रीड ला विकून पैसेही कमवू शकता. मग बसलात काय, आताच रजिस्टर करा PM सूर्यघर.gov.in वर.
3: हर घर सूर्यघर.
1: व्यावसायिक शिक्षण स्वकमाईचं साधन
0: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर कोपा इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू.
1: आता यश तुमचं. संपर्क प्राचार्य तेरणा ITI MIDC परिसर धाराशिव मोबाईल 82 75 92 59 00.
0: श्रोते हो, आपला अन्नदाता आपला बळीराजा. बळीराजाच्या हाताला आता रेडिओ तेरणाची साथ. शेती पद्धती, आधुनिक शेती आणि नवीन तंत्रज्ञान याविषयी परिपूर्ण माहिती ऐकूयात आमच्या शिवार वार्ता या कार्यक्रमात. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM.
4: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज. श्रोते हो, खरीपाचा हंगाम सुरू झालेला आहे. आपल्या भागामध्ये आपले जे शेतकरी बांधव आहेत त्यांनी पेरणीसुद्धा सुरू केलेली आहे. अनेक प्रकारची पिकं आपल्या भागामध्ये आपले शेतकरी बांधव घेत आहेत. याच्यामध्ये तूर असेल, सोयाबीन असेल, उडीद मूग असेल, मका असेल, याचबरोबर अनेक प्रकारची पिकं आपण घेत असतो. याच माध्यमातून आपल्या भागामध्ये सोयाबीन जर तेलबिया पीक जर सोडलं तर या पुढचं जे पीक आपण पाहतो ते भुईमुगाचं पीक आहे. आणि भुईमुग पीक आपल्याकडे दोन हंगामामध्ये आपण घेत असतो. खरीप आणि उन्हाळ्या हंगामामध्ये सुद्धा आपल्याकडे भुईमुगाची उत्तम प्रकारे लागवड आणि उत्पादन आपण घेऊ शकतो. तर या खरीप हंगामामध्ये जर आपल्याकडे जमीन शिल्लक असेल आणि सोयाबीन पिकाचा मोह आपला जर थोडासा कमी झालेला असेल तर आणखी एक उत्तम प्रकारचं तेलबिया पीक जे आहे ज्याला भुईमुग म्हणतो आपण त्याची देखील लागवड आपण उत्तम प्रकारे करू शकतो. जर आपला इंटरेस्ट असेल भुईमुग लागवडीमध्ये तर निश्चितपणे ही माहिती आपल्या कामाची ठरणार आहे. तर मंडळी, भुईमुग हे तेलबिया पिकामध्ये महत्त्वाचे पीक असून खरीपात या पिकाखाली महाराष्ट्रामध्ये जवळपास 2.5 लाख हेक्टर क्षेत्र असून त्यापासून 2.57 लाख टन उत्पादन आणि उत्पादकता जी आहे याची 1082 किलो प्रति हेक्टर एवढी मिळालेली आहे. उन्हाळी हंगामात हे पीक 0.824 लाख इतक्या क्षेत्रावर घेतलं जातं, त्यापासून जवळपास 1.196 लाख टन उत्पादन मिळतं आणि त्याची उत्पादकता जी असते ती असते 1451 क्विंटल हेक्टरी अशी असते. तर हेक्टरी जर त्याची उत्पादक क्षमता वाढवायची असेल तर त्या बाबीसुद्धा आपण बघणार आहोत. पण सरासरी आपल्या भागामध्ये खरीप हंगामामध्ये अतिशय महत्त्वाचं पीक म्हणून आपण भुईमुग पिकाची लागवड करू शकतो. जमिनीच्या संदर्भात मंडळी बघूयात. मध्यम भुसभुशीत चुना व सेंद्रिय पदार्थ योग्य प्रमाणात असलेली आणि पाण्याचा योग्य निचरा होत असणारी जमीन या पिकास मानवते. पूर्व मशागतीमध्ये 1 नांगरट आणि 2-3 कुळवाच्या पाळ्या देणं गरजेचं आहे. तर यानंतर बघणार आहोत पेरणीची जी वेळ आहे ती खूप महत्त्वाची आहे. सर्वसाधारणपणे 15 जून ते 15 जुलै अशी वेळ जरी असेल तर थोडंसं 10-15 दिवस मागं पुढे करून आपण पेरणी करू शकतो. जुलैच्या पूर्ण महिन्यामध्ये देखील आपण या भुईमूग पिकाची पेरणी करू शकतो. तर बियाण्याच्या संदर्भात आपण बघणार आहोत भुईमुगाचे वाननिहाय बियाणे प्रति हेक्टरी जे आहे ते बघूयात. 100 किलो SB 11, TAG 24, TG 26, JL 501, Fule 60 21, 120 ते 125 किलो फुले प्रगती, फुले व्यास, TPG 41, फुले उनप, फुले उन्नती, हे वान आपण उत्तम प्रकारे पेरणीच्या वेळेस वापरू शकतो. तर मंडळी यानंतर आपण बघणार आहोत बीज प्रक्रियेच्या संदर्भामध्ये. तर मंडळी बियाण्यापासून प्रादुर्भाव होणाऱ्या रोपावस्थेत येणाऱ्या रोगापासून पिकाचे संरक्षण करण्यासाठी पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास 5 ग्रॅम थायरम किंवा 2 ग्रॅम कार्बेंडेझियम किंवा 3 ग्रॅम मॅनकोझेब किंवा 5 ग्रॅम ट्रायकोडर्मा जैविक बुरशीनाशक चोळून घेणं गरजेचं आहे. नंतर 1 किलो बियाण्यास 25 ग्रॅम स्फुरद विरघळणारे जीवाणू संवर्धक चोळावे. बीज प्रक्रिया केलेले बियाणे सावलीत सुकवून पेरणं खूप गरजेचं आहे. मंडळी यानंतर बघणार आहोत पेरणीतील अंतर. 2 ओळीतील अंतर 30 सेंटीमीटर व 2 रोपातील अंतर सर्वसाधारणपणे 10 सेंटीमीटर ठेवणं देखील खूप गरजेचं आहे. मंडळी भुईमूग पिकामधील आंतरपिकाच्या संदर्भात यानंतर जाणून घेऊयात. खरी भुईमूग पिकात सोयाबीन, सूर्यफूल, तीळ, मूग, उडीद, तूर ही आंतरपिकं 6-2 या प्रमाणात, भुईमूग अधिक ज्वारी 1:1 तर कपाशी 1:1 या प्रमाणात घ्यावी. आंतरपिकामुळं अधिक आर्थिक फायदा होत असल्याने प्रयोगांती हे सिद्ध देखील झालेलं आहे. भुईमूग अधिक सोयाबीन 4:1 आणि कडेने एरंडची लागवड 2 ओळी केल्यास पाने खाणाऱ्या अळीच्या नियंत्रणास मदत होऊ शकते. सुरू उसात उपट्या भुईमूग वाणाची आंतरपीक म्हणून लागवड करण्यासाठी 90 सेंटीमीटर अंतरावर सऱ्या पाडून उसाची लागवड केल्यानंतर 1 आठवड्याने 10 सेंटीमीटर अंतरावर सरीच्या दोन्ही बाजूस आपण लागवड देखील उन्हाळ्यामध्ये करू शकतो किंवा आपल्याकडे जर शक्य असेल तर अनेक पिकांमध्ये भुईमुगाचं आंतरपीक आपण घेऊ शकतो. खत मात्रेच्या संदर्भात मंडळी बघूयात. पूर्व मशागतीच्या वेळी शेवटच्या कुळवाच्या अगोदर प्रति हेक्टरी 20 गाड्या कंपोस्ट किंवा चांगले कुजलेले शेणखत जमिनीत मिसळून देणं गरजेचं आहे. पेरणीच्या वेळेस 25 किलो नत्र अधिक 50 किलो स्फुर देणं गरजेचं आहे. खत व्यवस्थापनामध्ये सुधारित शिफारशीनुसार भुईमुगाच्या अधिक उत्पादनासाठी रासायनिक खत मात्र सोबत जिप्सन हे देणंसुद्धा तितकंच गरजेचं आहे. ते जमिनीत मिसळून देणं गरजेचं आहे. तर हीसुद्धा आपण खताची मात्रा निश्चितपणे देऊ शकतो. आंतरमशागतीच्या संदर्भात मंडळी बघणार आहोत. पेरणीनंतर नांगे आढळून आल्यास बी टोकून ते ताबडतोब भरून घेणं गरजेचं आहे. 10 ते 12 दिवसाच्या अंतराने 2 ते 3 कोळपण्या कराव्यात. 2 निंदण्या म्हणजेच खुरपण्या द्याव्या. शेवटची कोळपणी थोडी खोल द्यावी. त्यामुळे पिकास मातीची भर मिळते. भुईमुगाच्या आऱ्या जमिनीत जाण्यास सुरुवात झाल्यानंतर आंतरमशागत जे आहे ते करू नका. भुईमुगातील कार्यक्षम तण व्यवस्थापनाकरिता पेरणीनंतर लगेच पँडीमिथॉलियन 1 किलो हा प्रति हेक्टरी 500 लिटर पाण्यातून ओलीवर फवारणी करणं गरजेचं आहे. तसेच पेरणीनंतर तणाच्या बंदोबस्तासाठी 20-25 दिवसांनी इमॅझिथायपर 10% SL 0.075 750 मिली 500 लिटर पाण्यातून देणं गरजेचं आहे. आणि मंडळी एक लक्षात घ्या, जर आपण तणनाशकाचा वापर करणार असाल तर तणनाशकं जी उपलब्ध आहे त्याच्या वापराची पद्धत आपल्याकडे जे कृषी सेवक असतील किंवा कृषी विभागातील जे कर्मचारी असतील यातील तज्ज्ञ असतील यांना विचारून निश्चितपणे आपण तणनाशकांचा व्यवस्थितपणे वापर करू शकतो. पाणी व्यवस्थापनाच्या संदर्भात मंडळी बघणार आहोत. खरी भुईमुगास फुले येण्याची अवस्था म्हणजेच पेरणीनंतर 20 ते 30 दिवस, आऱ्या सुटण्याची अवस्था जी आहे ती आहे 40 ते 45 दिवस आणि शेंगा पोसण्याची अवस्था जी असते ती असते 65 ते 70 दिवस. या अवस्थांमध्ये पावसाने ताण दिल्यास संरक्षित पाणी देण्याची आपल्याकडं एक व्यवस्था असणं गरजेचं आहे. भुईमूग पेरणीनंतर 4-5 दिवसांनी 1 पाणी त्याला आंबवणी म्हणतो आपण, म्हणजेच राहिलेले बियाणे उगवून येईल. नंतर जमिनीच्या मगदुराप्रमाणे 8 ते 10 दिवसाच्या अंतराने 10 ते 12 वेळा पाण्याच्या पाळ्या देणं गरजेचं आहे. आऱ्या जमिनीत जाण्याच्या वेळी तसेच शेंगा पोसण्याच्या कालावधीत पाण्याचा ताण पडू देऊ नये. पीक संरक्षणाच्या संदर्भात मंडळी बघणार आहोत. फुलकिडे तुडतुडे यांच्या नियंत्रणासाठी 10 मिली किंवा 8 मिली डिमेटोन 15% प्रवाही औषध 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी आणि पाने खाणारी अळी

0: पीक तयार झाले म्हणजे पाने पिवळी पडू लागतात, शेंगाची टरफल टणक बनते, शेंगाच्या टरफलाची आतील बाजू काळी दिसू लागते. अशा प्रकारे पीक तयार झाल्यानंतर काढणीच्या तंत्राचा योग्य वापर करून खरीपात आपण जवळपास 18 ते 20 क्विंटल प्रति हेक्टर हे भुईमुगाचं उत्पादन उत्तम प्रकारे घेऊ शकतो. मंडळी, सर्वसाधारणपणे आता आपण जर बघत असाल तर आपल्या भागामध्ये भुईमुगाच्या पिकाची जी लागवड आहे ती थोडीशी आपण बघतो की मागे पडल्यासारखी वाटते आहे, कारण खरीपातील बरीशी जागा जी आहे, आता आपल्या मराठवाड्याचा आणि इतर पश्चिम महाराष्ट्राचा विचार जर केला तर जवळपास 80% वर जमीन सोयाबीनच्या स्वाधीन आपण केलेली आपण पाहतो आहोत खरीपामध्ये. सोयाबीन पीक घेण्याबद्दल दुमत नाही, तरीसुद्धा आपल्याकडे जर आपण आता पाहिलं तरी भुईमुगाच्या पिकाची देखील जी एक मार्केट व्हॅल्यू आहे ती वरचेवर वाढताना दिसून येते आहे. आपण जर बाजारामध्ये बघत असाल तर ज्या आपल्या ओल्या शेंगा आहेत, भुईमुगाच्या ओल्या शेंगा, ज्याचा दर सध्या आपण 100 रुपये किलोपर्यंत बघत असतो, शेंगदाण्याचा दर तर त्यापेक्षा अधिकचा आहेच, त्याच्यामुळं तेलबिया पिकामधील अत्यंत महत्त्वाचं असलेलं हे जे पीक आहे भुईमुगाचं पीक आहे, तर या पिकाच्या संदर्भात देखील शेतकरी बांधवांनी जर योग्य विचार करून आणि तंत्रज्ञान वापरून जर ह्या पिकाची काढणी लागवण ह्या सगळ्या ज्या बाबी आहेत जर व्यवस्थित केल्या तर निश्चितपणे आपला वार्षिक उत्पन्नामध्ये वाढ होणार आहे आणि या पिकाची मागणी वर्षभर असते. तर पुन्हा अशाच माहितीसह मंडळी आपण भेटणार आहोत शिवार वार्ता या कार्यक्रमाच्या पुढील भागामध्ये. आपण ऐकत रहा रेडिओ 13.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.
1: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती, युवक, महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ 13.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

0: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन.
1: तेरणा ATI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपा, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाईन प्रवेश सुरू.
0: आता यश तुमचं. संपर्क प्राचार्य, तेरणा ATI, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 82 75 92 59 00.
1: आपली पसंत, आमची आवड. मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.
0: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी. तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, धाराशिव इथे
1: 12वी पास ना BCA, 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल, तसेच BCom BA, MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू.
0: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय. ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब. VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा. उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद.
1: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा, मार्गदर्शन सुविधा.

0: मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती.
1: संपर्क प्राचार्य डॉक्टर डी बी मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 94 22 96 96 78, 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71.

0: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी, तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव इथे
1: 12वी पास ना BCA, 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल तसेच BCom BA, MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू।
0: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय, ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब, VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा, उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद,
1: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा, मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती।
0: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव। मोबाईल 94 22 96 96 78, 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71।
2: मोदी हर परिवार को घर में बिजली बनाकर वही बिजली बेचकर कमाई का एक और साधन देना चाहता है।
3: भारताच्या पंतप्रधानांनी भारतात ज्या सौर क्रांतीची सुरुवात केली होती त्याचा परिणाम आता दिसायला लागलाय। भारतात 1-1 करोड 30 लाखांहून अधिक कुटुंबांच्या छतांवर सोलर पॅनल बसले। तुम्हीही या ऊर्जा क्रांतीचा भाग बना। PM सूर्यघर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा PM सूर्यघर.gov.in। सूर्यघर
0: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन।
1: तेरणा ATI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपर, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू।
0: आता यश तुमचं। संपर्क प्राचार्य, तेरणा ATI, MIDC परिसर, धाराशिव। मोबाईल 82 75 92 59 00।
1: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ॲप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

नमस्कार, आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज, आणि मी आहे आरजे प्रगती. पुन्हा आली आहे तुम्हाला भेटायला आपला आवडता कार्यक्रम घेऊन, क्लासिक रेडिओ शो. 50 अधिक वर्ष मराठी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे, कधी गाणारे कधी नाचणारे पटकथाकार, दिग्दर्शक, निर्माते आणि अभिनेते म्हणजेच सचिन पिळगावकर. मराठी सिनेमातील एव्हरग्रीन अभिनेता म्हणून आपण त्यांना ओळखतो. आणि केवळ अभिनय नव्हे तर लेखन, गायन, दिग्दर्शन, निर्मिती अशा सगळ्या क्षेत्रात आपलं नाणं खणखणीत आहे हे त्यांनी सिद्ध केलंय. त्यांनी मराठी, हिंदी भाषेबरोबरच भोजपुरी सिनेमांमध्येही काम केलंय. एकापेक्षा एक या डान्स रियालिटी शो मधून ते महागुरूंच्या खुर्चीवर विराजमान झाले. नच बलिये पर्वामध्ये सचिन सुप्रिया ही जोडी पहिल्या पर्वाची विजेती ठरली आणि संपूर्ण जगाला स्वतःबरोबर त्यांनी नाचायला थिरकायला भाग पाडलं. आणि म्हणूनच आजही प्रेक्षक वर्ग त्यांना म्हणतो की आप हमें बड़े अच्छे लगते है. सिनेसृष्टीत त्यांची एंट्री कशी झाली, त्यांनाही रिजेक्शनला तोंड द्यावं लागलं का, कुठला सिनेमा, कुठली भूमिका त्यांच्यासाठी माइलस्टोन ठरली, हे सारं काही सांगणारे थोड्याच वेळात आजच्या आपल्या कार्यक्रमाची सुरुवात करूयात. त्यांच्याच सिनेमातलं गाणं येतंय तुमच्या भेटीला, ऐकूयात क्लासिक रेडिओ शो मधून आरजे प्रगतीसोबत.

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ॲप प्ले स्टोअरवरून. टाईप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डनवरही उपलब्ध, तसेच radio.coe.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा, आनंदी रहा.
1: तर हा साऱ्या गावाचा हाय मोठा दिलवाला, अरे मैतर हा साऱ्या गावाचा.

अंडा अंडा कोंबडी फसला कचा चा ठंडा हो कोंबडी आधी का अंडा हो उत्तर सांगा नी काय पण मांगा दाऊ नका मला डंडा हो फसला कचा चा ठंडा हो कोंबडी आधी का अंडा हो उत्तर सांगा नी काय पण मांगा दाऊ नका मला डंडा हो चला मजे न राहू सारे हसवू या दुनियेला चला मजे न राहू सारे हसवू

क्लासिक रेडिओ शो मध्ये मी आरजे प्रगती आहे तुमच्या सोबत. सचिन पिळगावकर यांचे वडील शरद पिळगावकर हे सिने निर्माते होते. आपल्या मुलांनी अभिनेता व्हावं असं त्यांचं स्वप्न होतं. सचिन 3 वर्षाचा असताना त्याला त्यांच्या वडिलांनी त्यांच्या आयुष्यातल्या पहिल्या ऑडिशनला नेलं. या ऑडिशनमध्ये त्यांना फारसं काही करायला जमलं नाही आणि त्यामुळं सचिनच्या आईंनी सांगितलं की अजिबात तुमचे स्वप्न मुलावर लादू नका. सचिनच्या वडिलांना शरद पिळगावकरांना सुप्रसिद्ध संगीतकार बाबूजी म्हणजे सुधीर फडके सिनेमाची निर्मिती करतायत ही गोष्ट समजली. शरद पिळगावकरांची आणि बाबूजींची छान ओळख होती. एकदा ते त्यांना भेटायला गेले असताना त्यांच्या घराबाहेर त्यांना पालकांची मोठी रांग दिसली. ते सगळे आपल्या मुलांना घेऊन तिथं आले होते. तेव्हा त्यांना समजलं की या सिनेमामध्ये मुख्य भूमिका जी आहे ती बाल कलाकाराची आहे. हे समजताच शरद पिळगावकरांनी सचिनला तिकडे घेऊन जायचं नक्की केलं. ही गोष्ट आईला समजताच आईंनी ठणकावलं अजिबात न्यायचं नाही, गेल्या वेळेसचा अनुभव विसरलात वाटतं. पण सचिन यावेळेला स्वतः वडिलांना म्हणाले की आपण जाऊया, यावेळी मी बरोबर काम करीन. आईचा विरोध पत्करून ते सचिनला बाबूजींकडे घेऊन गेले. वडिलांच्या ओळखीमुळं सचिनला रांगेत उभं न राहता थेट एंट्री मिळाली. बाबूजींनी त्यांना निरखून पाहिलं, त्यांचं नाव विचारलं आणि काय करतोस तू हे विचारल्यावर सचिन म्हणाला मी नाचतो. बरं मग मला नाचून दाखव असं बाबूजी म्हणाले. सचिन जाताना स्वतः बरोबर गाण्याची रेकॉर्डिंग घेऊन गेला होता. त्यांनी बाबूजींना तुमच्याकडे रेकॉर्डर प्लेयर आहे का असं विचारलं. बाबूजी कोण आहेत हे कळण्याचं वय नव्हतं त्याचं. त्यांनी ते रेकॉर्ड प्लेयर लावली आणि याहू सुरू झाल्यावर सचिनचा ही नाच सुरू झाला. या गप्पांमधून त्या भूमिकेसाठी बाबूजींनी सचिनला पक्क केलं होतं. पण राजाभाऊंचाही होकार असणं गरजेचं होतं म्हणून त्यांनी राजाभाऊंना बोलवलं. झालं होतं असं की या लहान मुलाच्या भूमिकेसाठी बरीच शोध मोहीम सुरू होती. यात हवा त्या वयाचा मुलगा त्यांना मिळत नव्हता म्हणून नाईलाजानं 6.5-7 वर्षाचा एक मुलगा या भूमिकेसाठी पक्का झाला होता. राजाभाऊ या शोध मोहिमेमुळे इतके दमले होते की त्यांचा काही पेशन्सच उरला नव्हता. त्यामुळं आता जो तुम्ही बघितलाय तो पक्का आहे, त्याच्यात काही बदल होणार नाही. शेवटी खूप आग्रह झाला म्हणून कसे बसे 2 मिनिटासाठी बाबूजींच्या आग्रहाखातीर ते आले आणि सचिनला भेटल्यानंतर 2 तास थांबले. सचिनने पुन्हा एकदा नाच करून दाखवला, काही नकला करून दाखवल्या आणि मग काय, या सिनेमातल्या या बालकलाकाराच्या भूमिकेसाठी सचिनच्या नावावर शिक्का मोर्तब झाला. सचिनच्या वडिलांनी उत्सुकतेपोटी विचारलं की सिनेमातली भूमिका ही अशीच आहे का. राजाभाऊ म्हणाले नाही, त्याच्या पूर्ण विरुद्ध भूमिका आहे. पण हा मुलगा हे करू शकतो त्या अर्थी तो तेही करू शकेल. हा सिनेमा म्हणजे 1963 सालचा हा माझा मार्ग एकला. सचिन यांनी केलेल्या पहिल्या बालकलाकाराच्या भूमिकेसाठी त्यांना उत्कृष्ट बालकलाकाराचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. त्यांची ही भूमिका इतकी लोकप्रिय झाली अवघ्या महाराष्ट्रानं जणू त्यांना दत्तक घेतलं आणि प्रत्येकाच्या घरातला सचिन हा लाडका मुलगा झाला.

क्लासिक रेडिओ शो मध्ये मी आरजे प्रगती आहे तुमच्यासोबत आणि आज आपण एन्जॉय करतोय सचिनची मैफिल. आपल्या लाडक्या नवऱ्याचा नवस फेडण्यासाठी बायकोचा अठ्ठास यासाठी गणपतीपुळे ट्रीप, मग यात त्यांच्यासोबत असणारी अतरंगी नमुने, त्यांचे अफलातून किस्से, याची गोष्ट म्हणजे नवरा माझा नवसाचा. मराठी प्रेक्षक वर्ग ज्या जोडीवर अत्यंत प्रेम करतो ती जोडी म्हणजे सचिन आणि सुप्रिया. यांच्या आजवरच्या प्रवासात त्यांनी अनेक सिनेमे सोबत केलेत आणि सगळ्याच सिनेमांमध्ये, सगळ्याच त्यांच्या कामांमध्ये त्यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री लोकांना प्रचंड भावली. नवरा माझा नवसाचा हा सिनेमा खरं तर एकदंत या कन्नड सिनेमावर आधारित सिनेमा आहे आणि यात बॉम्बे टू गोवा या सिनेमाचा मसाला पुरेपूर भरलेला आहे. या सिनेमाच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया ऐकायला येतील. काहींना हा सिनेमा खूपच लोड वाटला, बॉम्बे टू गोवाची कॉपी वाटला, पण काहींनी मात्र या सिनेमावर भरभरून प्रेम केलं. या सिनेमापेक्षाही लोकप्रिय ठरलं ते म्हणजे या सिनेमाचं संगीत, जे केलंय जितेंद्र कुलकर्णी यांनी. हा त्यांचा पहिलाच सिनेमा, मात्र सचिनजी सोबत त्यांचं ट्युनिंग कसं जमलं, त्यांचे सारे सिनेमे, आम्ही सातपुते, एकुलती एक, त्यांच्या अनेक सिनेमांना त्यांनी संगीत दिलं. सचिनजीच्या तू तू मैं मैं या टायटल ट्रॅकची अरेंजमेंट त्यांनीच केली होती आणि एका स्टुडिओच्या ओपनिंगच्या निमित्तानं सचिनजींनी त्यांचं गाणंही ऐकलं होतं आणि तेव्हाच त्यांनी या गुणी संगीतकाराला हेरलं होतं. या सिनेमातलं सुपरहिट गाणं येतं तुमच्या भेटीला, ऐकूयात क्लासिक रेडिओ शो मधून हे गाणं.

क्लासिक रेडिओ शो मध्ये मी आरजे प्रगती आहे तुमच्या सोबत आणि आज आपण सचिनजीची मैफिल एन्जॉय करतोय. हिरवा निसर्ग हा भवतीने खूपच कमाल असं गाणं आहे, मात्र या गाण्यानं तयार होण्यासाठी त्याचा असा एक वेळ घेतला. संगीतकार जितेंद्र कुलकर्णी यांनी सांगितलं, सचिनजींना बॉम्बे टू गोवा मधल्या देखा ना हाय रे सोचा ना हाय रे स्टाईल एखादं गाणं अपेक्षित होतं. अशा ढंगाच्या अनेक चाली त्यांनी बनवल्या सुद्धा, पण सोनू निगम सारख्या कलाकारासाठी त्यांना त्या पटत नव्हत्या आणि तितकाशा रुचतही नव्हत्या. सचिनजींनी संगीतकाराला तुला जसं योग्य वाटतं असं कर अशी मुभा दिली आणि मग हिरवा निसर्ग हे गाणं जन्माला आलं. ही चाल आणि हे गाणं जितेंद्रजींनी सचिनजींना फोनवर ऐकवलं आणि गाणं एकदम ओके आहे ही दाद सचिननी ऐकता क्षणी दिली. या गाण्याच्या चालीमध्ये, या गाण्याच्या प्रोग्रामिंगमध्ये पुढे काहीही बदल झाला नाही. या गाण्याला जणू सचिनजींनी वन टेक ओके दिलं. गाण्याची उत्तम जाण असलेल्या सचिनजींकडून ओके येणं याहून दुसरी दाद खरं संगीतकाराला काय असेल ना. याही गाण्याची चाल आधी बांधली गेली आणि मग जगदीश खेबुडकरांनी आपल्या या गाण्याला या शब्दांना रंग चढवला आणि मग हे गाणं निसर्गासारखंच हिरवगार आपल्या भेटीला आलं. या गाण्याचं आउटडोर शूट सुद्धा आधी ठरलं नव्हतं. संगीतकार जितेंद्र कुलकर्णींनीच ही कल्पना मांडली. यावर सचिनजी म्हणाले, काही लाखांनी माझ्या सिनेमाचं बजेट वाढतंय, गाणं मात्र उत्तमच झालं पाहिजे, आपण करूया. आणि सिनेमा तुम्ही पाहिला असेलच तर बसचं चाक पंक्चर होतं आणि सुप्रसिद्ध गायक सोनू निगम सोबत सारेच प्रवास करणारे बसमधून उतरून निसर्गाचा आनंद लुटतात आणि गाण्याची मजा घेतात.

क्लासिक रेडिओ शो मध्ये मी आरजे प्रगती आहे तुमच्यासोबत आणि हा शो तुम्ही एन्जॉय करताय रेडिओ तिरणा 90.4 FM वरून. 1962 साली सचिन केवळ 4 वर्षांचा होता. त्यावेळी माझा मार्ग ऐकला या सिनेमानं त्याच्या अभिनयाला इतकी उंची गाठून दिली की पहिल्याच चित्रपटासाठी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांनी राष्ट्रीय पुरस्कार देऊन त्याचा सन्मान केला. पहिला हिंदी सिनेमा मिळाला 1967 सालचा मंजिली दीदी. या भावनात्मक चित्रपटात सचिननं कृष्णाची भूमिका साकारली. यात धर्मेंद्र आणि मीना कुमारी हे मुख्य भूमिका साकारत होते. ऋषिकेश मुखर्जी या दिग्दर्शकानं सचिनला दिलेल्या संधीचं सचिननं सोनं केलं आणि या बालकलाकाराचं नशीब उजळू लागलं. सुप्रसिद्ध अभिनेत्री मीना कुमारी हिच्या सहवासामुळे सचिनवर हिंदी आणि उर्दू भाषेचे चांगले संस्कार झाले आणि त्यामुळं शफक या नावानं स्वतः शायरी देखील सचिन लिहितात. जवळपास 65 चित्रपटांमध्ये बालकलाकाराची भूमिका साकारणारा सचिन देवानंदच्या प्रेम पुजारी, ज्वेल थीप, तर संजीव कुमारच्या चंदा और बिजली, फेरोज खान संजय खानच्या मेलामध्ये, तर शम्मी कपूरच्या ब्रह्मचारी यासारख्या अनेक सिनेमामध्ये झळकला. त्याचा श्रीकृष्ण लीला हा सिनेमा लक्षवेधी ठरला कारण सचिननं बालपणी केलेली श्रीकृष्णाची भूमिका ही आजही सगळ्यांच्या स्मरणात आहे. राजश्री प्रोडक्शनचं गीत गाता चल या सिनेमानं बॉलिवूडला एक नवा चेहरा दिला. प्रमुख नायक म्हणून सचिनची सारिका सोबतची ही जोडी प्रसिद्ध ठरली या सिनेमात आणि मग अनेक चित्रपटांमधून वेगवेगळ्या नायिकांसोबत सचिन झळकू लागला. प्रमुख भूमिका केलेला चित्रपट 1976 बालिका वधू, पण त्याचसोबत राजश्री प्रोडक्शनच्या अखियो के झरोके से या सिनेमामध्ये सचिनची रंजिता सोबतची केमिस्ट्री आपल्याला पाहायला मिळाली.

0: नवरी कशी गंजबरी राजकोषी न गोल्डी न माझ सर मान मान
1: मी नवरा दिसतो भवरा तुझ्या कुंकवाच देव बाई थोड तरी भान भान
0: तू नवरी कशी गंजबरी राजकोषी न

मराठी आणि हिंदीवर उत्तम प्रभुत्व असणाऱ्या सचिननं भोजपुरी भाषेची देखील झलक नदिया के पार या चित्रपटात साधना सिंग बरोबर अभिनय करून दर्शवली. इतकंच नव्हे तर अनेक चित्रपटांमधून सहाय्यक कलाकार म्हणून देखील आपल्या अभिनयाची छाप पाडली. 1975 शोले ज्यात त्यानं अहमदची छोटी पण महत्वपूर्ण भूमिका साकारली होती. अवतार, सूर संगम, अमिताभ सोबतचा सत्ते पे सत्ता, तर जितेंद्र सोबतचा रेखा जुदाई, संजीव कुमारचा नाम तेरे कितने नाम हे अनेक चित्रपट सचिननी केले. हिंदी सिनेमा सृष्टीमध्ये बाल कलाकार म्हणून झळकणाऱ्या सचिननं मराठी सिनेसृष्टीतही अभिनय सुरू ठेवला. सचिन अभिनीत मराठी चित्रपट अष्टविनायक खूप गाजला. ब्रह्मचारी शूटिंगच्या दरम्यान तर सचिननं चित्रपट बनवण्याचा खेळ सुरू केला होता. इतर लहानग्यांना एकत्रित करून त्यांना अभिनेता बनवलं आणि स्वतः बनला दिग्दर्शक. या खेळामध्ये त्याला साथ लाभली ती जुनियम मेहमूद या कलाकाराची. याची मैत्री इतकी घट्ट होती की शोले या चित्रपटासाठी रमेश सिप्पी यांच्या सहाय्यक दिग्दर्शकाच्या भूमिकेत हे दोघे जण एकत्रित काम करत होते. या सिनेमातले काही सीन सचिननं स्वतः दिग्दर्शित केले. मायबाप या त्याच्या दिग्दर्शनातून साकारलेला पहिला मराठी सिनेमा. पण सचिनला व्यावसायिक यश मिळालं ते 1964 नवरी मे नवऱ्याला या सिनेमामुळे. यात सचिन आणि सुप्रियाची पहिली भेट त्यांच्यासाठी महत्वपूर्ण ठरली. मराठी सिनेजगताची ही प्रसिद्ध आणि रसिकांच्या चाहती जोडी 1985 विवाह बंधनात अडकली आणि याच जोडीनं मराठी रसिकांना अनेक गाजलेले चित्रपट दिले. नवरी मिळे नवऱ्याला याच्या यशानंतर माझे पती करोडपती, नवरा माझा नवसाचा आणि आम्ही सातपुते सचिनच्या दिग्दर्शनामध्ये अनेक चित्रपट निर्माण झाले. सचिनला घवघवीत यश प्राप्त झालं. ते 1988 अशी ही बनवा बनवीमुळे मराठी रसिकांच्या गळ्यातला तो ताईत बनला. सुपरस्टार विनोदवीर लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ यांच्यासोबत सचिनचा हा चित्रपट धमाल गाजला.

सचिन हा मराठी सिनेसृष्टीचा एक असा अभिनेता आहे ज्यानं बहुतांश सिनेमात स्वतःसाठी स्वतःच पार्श्वगायन केलंय. काही चित्रपटांमध्ये इतर नायकांचा तो आवाज देखील ठरलाय. एका लग्नाची तिसरी गोष्ट या छोट्याशा पडद्यावरील मालिकेचं शीर्षक गीत सचिननं गायले. सचिन पिळगावकर दिग्दर्शित पहिला हिंदी सिनेमा प्रेम दिवाने. 1992 या सचिनच्या सिनेमाचे नायक होते जॉकी शराफ, माधुरी दीक्षित आणि पूजा भट्ट. अखियों के झरोके से या सिनेमाचा नायक असणाऱ्या सचिनला या सिनेमाचा सिक्वेन्स बनवण्याची संधी देखील मिळाली आणि त्याच्या दिग्दर्शनातून निर्माण झाला 2011 सालचा जाना पहचाना हा सिनेमा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ॲप प्ले स्टोअरवरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डनवरही उपलब्ध, तसेच radio.coe.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा, आनंदी रहा. क्लासिक रेडिओ शो मध्ये मी आरजे प्रगती आहे तुमच्या सोबत आणि हा शो तुम्ही एन्जॉय करताय रेडिओ तेरणा 90.4 FM वरून. 1990 दशकात सचिन छोट्या पडद्याकडे वळले. मेट्रो या राष्ट्रीय चॅनलवर सचिनजींनी तू तू मैं ही विनोदी मालिका तुफान गाजली, ज्यात पत्नी सुप्रिया आणि रीमा लागू सोबत सचिननं अभिनय सुद्धा केला. त्या काळात चलती का नाम गाडी, अंताक्षरी या मालिकेचे अनेक पुरस्कार सोहळ्यांचं सूत्रसंचालन देखील सचिननं पार पाडलं. असा हा हर हुन्नरी अष्टपैलू अभिनेता कधी अभिनय करतो, कधी गातो, कधी दिग्दर्शन करतो, तर कधी नाचतो सुद्धा. नच बलिये या पहिल्या पर्वात विनर ठरणाऱ्या सचिन आणि सुप्रिया या जोडीनं अवघ्या जगाला आपल्या नृत्य कौशल्याची जाण करून दिली. महाराष्ट्रातल्या कलाकाराच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी आत्मविश्वासाच्या जोरावर ज्यानं मराठी सिनेसृष्टीत सोनेरी दिवस आणले असा सचिन पिळगावकर. 1982 साली सचिननं मायबाप या चित्रपटाच्या दिग्दर्शनाला सुरुवात केली. कागज के फूल हा सिनेमा पाहिला आणि यातूनच त्यांना दिग्दर्शक होण्याची प्रेरणा मिळाली. पुढे नवरी मिळे नवऱ्याला, गंमत जम्मत, माझे पती करोडपती, अशी ही बनवा बनवी, आमच्यासारख्या आम्हीच, भूताचा भाऊ, आत्मविश्वास, एकापेक्षा एक, आयत्या घरात घरोबा, कुंकू, नवरी मिळे नवऱ्याला, नवरा माझा नवसाचा, आम्ही सातपुते, आयडियाची कल्पना, असे अनेक सिनेमे सचिन यांनी निर्माण केले. तू तू मैं हद कर दी अशा काही मालिकाही त्यांच्या प्रचंड गाजल्या. अशी ही बनवा बनवी मधली सचिनजींनी साकारलेली सुधाची भूमिका असू देत किंवा कट्यार काळजात घुसली मधली खा साहेबांची व्यक्तिरेखा. या व्यक्तिरेखेला अनेक पदर होते. अहंकार, द्वेषाने झपटलेला खा साहेब सचिन यांनी अप्रतिम साकारला. सतत काही नवीन करू पाहणाऱ्या, बदलणाऱ्या जगासोबत स्वतःला बदलणाऱ्या, ट्रोलिंग आणि सिटिझमला न जुमानता आनंदानं आयुष्य जगणाऱ्या, दिलखुलासपणे आयुष्यात प्रत्येक टप्प्यावर नाचणाऱ्या आणि बहरणाऱ्या या सदाबहार सचिनला रेडिओ तेरणाकडून आमचा सलाम. आजच्या आपल्या क्लासिक रेडिओ शो मध्ये आपण इथेच थांबतोय. आजचा आपला एपिसोड आवडला असेल तर नक्की आम्हाला व्हॉट्सअप करून सांगा. आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 99705900, 99705900. पुन्हा भेटणार आहोत उत्तमोत्तम गाणी क्लासिक रेडिओ शो मधून. मराठी गाणी ऐकण्यासाठी तुम्हाला कोणत्या कलाकाराचा क्लासिक रेडिओ शो व्हावा असं वाटत असेल तर त्याविषयी तुमचं मत आम्हाला व्हॉट्सअप करून तुम्ही नक्की सांगू शकता. कुठले विषय ऐकायला आवडतील, कोणाविषयी ऐकायला आवडेल याबद्दलही नक्की सांगा. आम्ही तुमच्या कमेंट्सचा नक्की विचार करू. आणि हो, रेडिओ तेरणा ऍप डाउनलोड केलं ना. पुन्हा भेटणार आहोत नव्या भागात. तोपर्यंत मी आरजे प्रगती सगळ्यांचा निरोप घेते. नमस्कार. आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

गीतं सर्वांची जातील तेथे पसरवतील गंध त्यांच्या सूर आणि तालाचा. गीतं करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीतं ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

शेती, युवक, महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा.

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंधद्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा, आनंदी रहा.
1: नमस्कार मित्रांनो, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. मित्रांनो, आपण MST CET ची परीक्षा दिलेली असणार आहे आणि ती परीक्षा दिल्यानंतर त्याचा रिझल्ट पण आला, तेही आपण समजून घेतलेला आहे. आणि आता मात्र रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे, म्हणजे जर आपल्याला इंजिनिअरिंगला जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर त्याचं MST CET च्या निकालानंतर रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू झालेली आहे. तर ही रजिस्ट्रेशन प्रक्रिया नेमकी कशी असणार आहे, याचा कालावधी किती असणार आहे, आणि हे रजिस्ट्रेशन करताना नेमकी कुठली काळजी घ्यायला हवी, याविषयी परत एकदा आपल्या सर्वांना अतिशय अमूल्य आणि सखोल असं मार्गदर्शन करण्यासाठी आपण रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेलं आहे तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय डॉक्टर VV माणेसर यांना. तेव्हा आपण त्यांच्याकडून समजून घेऊयात. माननीय प्राचार्य डॉक्टर VV माणेसर, मी आपलं स्वागत करतो रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये.
2: धन्यवाद सर, नमस्कार.
1: तर सर, आपण MST CET परीक्षा ज्या विद्यार्थ्यांनी दिली होती, म्हणजे दोन अटेम्प्ट होते, PCM PCV होते, आणि ती परीक्षा कशी होती, नेमका इंजिनिअरिंगचा कल कसा असणार आहे, रिझल्ट लागल्यानंतर नेमका कसा विषय असणार आहे, याविषयी अतिशय सखोल मार्गदर्शन आपण केलेलं होतं. आणि त्यातून अनेक विद्यार्थ्यांच्या, अनेक पालकांच्या प्रतिक्रिया आल्या की आम्हाला खूप चांगलं नॉलेज मिळालं आणि बऱ्याचशा त्यांच्या शंका कुशंका दूर झालेल्या आहेत. अगदी त्याच पद्धतीनं आता रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू होते, तर ह्या रजिस्ट्रेशन प्रक्रियेविषयी आपण सर्वप्रथम काय सांगाल की ही रजिस्ट्रेशन प्रक्रिया कधी सुरू झालेली आहे आणि ही प्रक्रिया कशी असणार आहे?
2: सर, हा चांगला प्रश्न विचारला तुम्ही. साधारणतः MST CET PCM ह्या ग्रुपसाठी, म्हणजे विशेषतः अभियांत्रिकीमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी रजिस्ट्रेशन प्रक्रिया 2 जुलै गुरुवार 2026 रोजी सुरू झालेली आहे. आणि रजिस्ट्रेशन प्रक्रिया ही 2 जुलै ते 7 जुलै 2026 रजिस्ट्रेशन प्रक्रिया नोंदणी, आपण जे आपले जे आपले सगळे गुणपत्रक अपलोड करणं, आपली पर्सनल माहिती म्हणजे आपलं नाव, मोबाईल नंबर, आपले 10वीचे मार्क 12वीचे मार्क, त्यानंतर CET पडलेले मार्क, आपली जन्मतारीख, आपले कास्ट, ह्या सर्व गोष्टी तुम्ही त्या नोंदणीमध्ये रजिस्ट्रेशनमध्ये भरून द्यायच्यात. आणि त्याला लागणारी कागदपत्रं म्हणजे 10वीचा मार्कशीट 12वीचा मार्कशीट, TCET स्कोअर कार्ड, TC, परत नॅशनॅलिटी, एज डोमिसाईल नॅशनॅलिटी, त्यानंतर तुमचं कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी, उत्पन्न दाखला, रहिवासी प्रमाणपत्र, ह्या सगळ्या लागणाऱ्या गोष्टीचा तुम्ही तिथं अपलोड करायच्यात. ही प्रक्रिया कालच्या परिपत्रकाप्रमाणे, काल CET सेल प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकाप्रमाणे, म्हणजे 2 जुलै 2026 BE BTEC ह्या नावाने प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकाप्रमाणे सुरू झालेली आहे. ही प्रक्रियेला ह्यात काय नंतरही काय याच्या शेड्यूलमध्ये, याच्या वेळापत्रकात काय बदल होऊ शकतो ते आपल्याला नक्कीच मी रेडिओ तेरणाच्या माध्यमातून आपल्याला सांगेन. सध्याचं तर असं नोटिफिकेशन, कालचं नोटिफिकेशन प्रमाणे, 2 जुलैच्या नोटिफिकेशन प्रमाणे असं म्हणलं जातं की BE BTEC साठीचं जे रजिस्ट्रेशन आहे ते ऍडमिशन नोटीस फॉर रजिस्ट्रेशन असं त्याला म्हटलं जातं, ते सुरू झालेलं आहे. त्याची तारीख 2 जुलै ते 7 जुलै 2026 रोजीपर्यंत त्यांनी विद्यार्थ्यांनी आपल्या रजिस्ट्रेशनची प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची आहे.
1: अच्छा, म्हणजे या तारखेमध्ये बदल होऊ शकतात असं पण तुमचं म्हणणं?
2: होऊ शकतात, कारण त्याच्या परत अडचणी असतात किंवा ते विद्यार्थ्यांची परत मागणी पण येते, विद्यार्थ्यांना सर्वर गोष्टी, बऱ्याच गोष्टी येतात पण, आणि आपल्या सर्व विद्यार्थ्यांनी इच्छेप्रमाणे प्रवेश मिळणं गरजेचं असतं, त्यानुसार सर्वांना संधी मिळावी ह्या उद्देशानं CET सेलकडनं ते प्रक्रिया थोडं तारखांमध्ये वाढ पण मिळू शकते.
1: मग आता हे रजिस्ट्रेशन होत असताना जसं तुम्ही अनेक डॉक्युमेंट्सचा उल्लेख केला, तर त्या डॉक्युमेंट्स प्रमाणे त्याचं व्हेरिफिकेशन ही होणं आवश्यक असतं का, ते काय असतं नेमकं?
2: हा महत्वाचा प्रश्न विचारला. बहुतांश असं बघायला मिळतं की विद्यार्थी आपलं रजिस्ट्रेशन एका कॅफेमध्ये जाऊन कुठेतरी करतात किंवा एखाद्या कॉलेजमध्ये जाऊन करतात, त्यानंतर महत्वाचा जो टप्पा असतो तर त्याचं जे डॉक्युमेंट्स आणि जी माहिती त्यांनी भरलेली आहे ऑनलाईन पद्धतीनं, ऑनलाईन प्रणालीतून, ती माहिती चेक करणं, ती बरोबर आहे का, पडताळणी करणं, ते पडताळणी ही FC सेंटर, स्कुटनी सेंटर असं एक नाव आहे त्याला, स्कुटनी सेंटरच्या माध्यमातून करणं गरजेचं आहे. तिथे जाऊन FC सेंटर, फॅसिलिटी सेंटर आणि स्कुटनी सेंटर, तिथे जाऊन ते करणं गरजेचं आहे. आणि त्याची यादी पण तिथं दिलेली आहे. ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर तिथं त्या आपल्या जवळ असलेल्या किंवा आपल्या शक्य असणाऱ्या पद्धतीनं तिथं जाऊन आपण ते फिजिकली आपण ते डॉक्युमेंट आपण जे अपलोड केले डॉक्युमेंट ते दाखवायचं, त्याला पडताळणी करणं असं म्हणतात. ही सुविधा ऑनलाईन पद्धतीने पुन्हा उपलब्ध सीएटीसीएलनं करून दिलेली आहे, हे तर मी आवर्जून सांगतो. आणि आपला ऍप्लिकेशन फॉर्म आपलं रजिस्ट्रेशन फॉर्म केल्यानंतर म्हणजे ऍप्लिकेशन फॉर्म भरल्यानंतर रजिस्ट्रेशनमध्ये ऍप्लिकेशन फॉर्म भरणे आणि त्यानंतर तुम्ही ते डॉक्युमेंट पडताळणी व्हेरिफिकेशन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केल्यानंतर आपला ऍप्लिकेशन फॉर्म कम्प्लीट होतो, नाही तर तो कम्प्लीट होत नाही, हे मी तर आवर्जून आपल्याला सांगू इच्छितो. त्यामुळं रजिस्ट्रेशन करणं, ऍप्लिकेशन फॉर्म भरणं, त्याचबरोबर तो पडताळणी करून घेणं, ह्या दोन बाबी अतिशय महत्वाच्या आहेत. विद्यार्थी मित्र मित्रांनी व त्याचबरोबर आदरणीय पालक बंधूंनी नोंद घ्यावी असं मी तर आवर्जून सांगतो.
1: अच्छा, तर सर आता रजिस्ट्रेशन व्हेरिफिकेशन हा सगळा विषय झाला, पण आता याची एक मेरिट लिस्ट पण आपल्याला कट ऑफ लिस्ट जी असते ते लागत असते, तर ही मेरिट लिस्ट कधी लागते किंवा मग त्याच्या पुढची प्रक्रिया कशी समजून घ्यायची?
2: हा पण प्रश्न महत्वाचा आहे. तर आता दिलेल्या शेड्यूलनुसार म्हणजे 2 जुलैच्या शेड्यूलनुसार ते प्रोविजनल मेरिट लिस्ट ही 16 जुलैला लागेल असं त्यांनी कळवलेलं आहे. 16 जुलैला मेरिट लिस्ट लागल्यानंतर ती तात्पुरती यादी प्रोविजनल मेरिट लिस्ट असं म्हणतो आपण त्याला, तर त्या मेरिट लिस्टमध्ये आपल्या लॉग इनला जाऊन आपण दिलेली माहिती आणखीन एकदा विद्यार्थ्यांनी पडताळणी करणं गरजेचं आहे. म्हणजे आपण दिलेली जन्मतारीख बरोबर आहे का, आपण दिलेलं डॉक्युमेंट्स बरोबर आहेत का, आपण दिलेले मार्क बरोबर एंट्री केलेत का, काय मार्कामध्ये काही एरर आहे. बहुतांश वेळा असं होतं की एखाद्या विद्यार्थ्याची जन्मतारीख असली 3 मार्च तर ते 4 एप्रिल होतं, 3/4/4/3 असं टायपो होतं, टायपो एरर येऊ शकतो. त्यामुळे ते काळजीपूर्वक विद्यार्थ्यांनी बघणं गरजेचं आहे. आणि त्यात काय तफावत असेल तर तातडीनं त्याच्या पुढंच 16 तारखेला तत्पुरती मेरिट लिस्ट लागल्यानंतर 16 ते 18 या कालावधीमध्ये त्या विद्यार्थ्यानं तातडीनं जाऊन आपला जो ग्रीव्हन्स आहे, आपली जिथे आपला जो एरर आलेला आहे तो जवळ असलेल्या स्कुटनी सेंटरला भेट देऊन, गिप्सी सेंटरला भेट देऊन ते आपली दुरुस्ती करून घ्यायची आहे. हे एक महत्वाचा टप्पा विद्यार्थ्यांसाठी आहे, हे तर मी आवर्जून सांगतो.
1: अच्छा सर, आता जसं तुम्ही म्हणताय की रजिस्ट्रेशन व्हेरिफिकेशन इतकं महत्वाचं आहे आणि ते कुठेही जाऊन समजा कुठे एखाद्या नेट कॅफेमध्ये जाऊन करणं किंवा घरी बसून ऑनलाईन करणं, याच्याऐवजी मग आपलं 13 अभियांत्रिकी महाविद्यालय आहे, इथं सीईटी सेलचं एक एक्सटेंडेड सेंटर पण आहे, तर या सर्व दृष्टिकोनातून आपल्या कॉलेजच्या वतीनं, आपल्या महाविद्यालयाच्या वतीनं किंवा तुमच्या वतीनं या सर्व विद्यार्थ्यांना कशा पद्धतीनं मदत होऊ शकते ते सांगा.
2: हा पण प्रश्न सर चांगला आहे. ऑनलाईन पद्धतीने फॉर्म विद्यार्थी कुठूनही भरू शकतो, घरून भरू शकतो, कॅफेतनं भरू शकतो किंवा आमच्याकडे येऊनही भरू शकतो. जर विद्यार्थ्यांनी आपला ऑनलाईन पद्धतीचा फॉर्म ऍप्लिकेशन फॉर्म इंजिनिअरिंगसाठी येण्यासाठीचा जर कॅफेतनं किंवा घरून भरला तरी पण फिजिकल व्हेरिफिकेशन करायचं असेल तर विद्यार्थ्याला आमच्या महाविद्यालयात अधिकृत असं विद्यार्थ्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आपण एफसी सेंटर म्हणतो आहे, तर त्या अनुषंगानं इथं यावंच लागतं. तर घरी फॉर्म भरला तरी इथं आले तर चालेल आणि कॅफेत फॉर्म भरण्यापेक्षा इथं फॉर्म भरायची आम्ही आपल्या विद्यार्थ्यांसाठी मोफत सोय केली आहे. त्यासाठी आम्ही आमच्या स्टाफना ट्रेनिंग पण दिलेली आहे. त्याचबरोबर आज एससी कमिटीची मीटिंग ऑनलाईन कमिटी मीटिंग पण सीडीसीने घेतलेली आहे. त्यात पण सूचना दिलेल्या आहेत की बाबा कशा पद्धतीनं विद्यार्थ्यांना अडचणी येतात, विद्यार्थ्यांच्या अडचणी कशा दूर झाल्या पाहिजेत आणि काय करायचं हे. त्यामुळं ह्या अभियांत्रिकी महाविद्यालयात मी स्वतः, त्याचबरोबर माझे सर्व विभाग प्रमुख, त्याचबरोबर सर्व फॅकल्टी, त्यानंतर आमचे कॉम्प्युटर ऑपरेटर, ऑफिस स्टाफ सदैव विद्यार्थ्यांना कधीही ह्या प्रक्रियेमध्ये त्यांच्या रजिस्ट्रेशनसाठी, त्यांच्या व्हेरिफिकेशनसाठी आणि त्याचबरोबर एखाद्या दुरुस्ती असेल दुरुस्तीसाठी सदैव मदत करत राहील ही याची मला खात्री आहे.
1: तर सर, 13 अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये आपल्याकडेच एफसी सेंटर आहे असं तुम्ही म्हटलं आहे आणि ते खूप सर्वात चांगली गोष्ट आहे की विद्यार्थ्यांना त्या दृष्टिकोनातून इथंच मदत होऊ शकते. आणि जर समजा अशी काही तारीख वगैरे बदलली तर परत येऊन आपण सांगावंच. त्या पद्धतीनं आपल्याला जर विद्यार्थी मित्रांना किंवा पालकांना अधिक जर आपल्याला काही प्रश्न असतील तर ते आपण विचारू शकता. त्यासाठी माननीय प्राचार्य डॉक्टर व्ही माने सर यांचा मोबाईल क्रमांक आहे 94-21-97-80-78. आणि अजून जर आपल्याला समजा सरांचा नंबर एंगेज लागला तर दुसरा एक क्रमांक आहे, इथले ऍडमिशन प्रमुख आहेत DS निंबाळकर सर म्हणून, त्यांचा मोबाईल क्रमांक आहे 90-96-52-88-83. आणि आणखी एक नंबर सांगतो प्राध्यापक जाधव सरांचा, त्यांचा मोबाईल क्रमांक आहे 86-98-65-20-26. तेव्हा आपण सर्वांनी या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा आणि निश्चितच आपण आपल्या जर काही अडचणी असतील तर त्याही विचाराव्यात किंवा थेट आपण 13 अभियांत्रिकी महाविद्यालयात यावं.
2: पण इथं मला रेडिओ 13 मध्ये बोलल्याबद्दल मी आपलं आभार व्यक्त करतो.
1: तर आपण प्राचार्य डॉक्टर व्ही व्ही माणेसर यांचे धन्यवाद व्यक्त करूयात. आणि विद्यार्थी मित्रांनो, जास्त अडचणीत पडण्याच्या ऐवजी किंवा जास्त लॉजिक लावण्याच्या ऐवजी थेट आपण जर तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये जर आलात तर आपल्याला सर्व गोष्टीची तो पूर्तता केली जाईल. तेव्हा प्राचार्य डॉक्टर व्ही व्ही माणेसर आपण या ठिकाणी येऊन ही जी अमूल्य अशी माहिती दिली, रजिस्ट्रेशन, व्हेरिफिकेशन, किती दिवस चालेल, मेरिट लिस्ट कशी लागणार आहे, तर याविषयी सर्व जी माहिती दिली त्याबद्दल आपले धन्यवाद.
0: आपली पसंत, आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ॲप प्ले स्टोअरवरून. टाईप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डनवरही उपलब्ध, तसेच radio.coe.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा, आनंदी रहा.
3: आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. सरळ, साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 एफ एम, आपली माणसं आपला आवाज. सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
1: नमस्कार मित्रांनो, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। मित्रांनो, आपण MST CET परीक्षा दिलेली असणार आहे आणि ती परीक्षा दिल्यानंतर त्याचा रिझल्ट पण आला, तेही आपण समजून घेतलेला आहे। आणि आता मात्र रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे, म्हणजे जर आपल्याला इंजिनिअरिंगला जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर त्याचं MST CET निकालानंतर रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू झालेली आहे। तर ही रजिस्ट्रेशन प्रक्रिया नेमकी कशी असणार आहे, याचा कालावधी किती असणार आहे आणि हे रजिस्ट्रेशन करताना नेमकी कुठली काळजी घ्यायला हवी, याविषयी परत एकदा आपल्या सर्वांना अतिशय अमूल्य आणि सखोल असं मार्गदर्शन करण्यासाठी आपण रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेलं आहे तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय डॉक्टर VV माणेसर यांना। तेव्हा आपण त्यांच्याकडून समजून घेऊयात। माननीय प्राचार्य डॉक्टर VV माणेसर, मी आपलं स्वागत करतो रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये।
2: धन्यवाद सर, नमस्कार।
1: तर सर, आपण MST CET परीक्षा ज्या विद्यार्थ्यांनी दिली होती, म्हणजे दोन अटेम्प्ट होते, PCM PCV होते, आणि ती परीक्षा कशी होती, नेमका इंजिनिअरिंगचा कल कसा असणार आहे, रिझल्ट लागल्यानंतर नेमका कसा विषय असणार आहे, याविषयी अतिशय सखोल मार्गदर्शन आपण केलेलं होतं आणि त्यातून अनेक विद्यार्थ्यांच्या अनेक पालकांच्या प्रतिक्रिया आल्या की आम्हाला खूप चांगलं नॉलेज मिळालं आणि बऱ्याचशा त्यांच्या शंका कुशंका दूर झालेल्या आहेत। अगदी त्याच पद्धतीनं आता रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू होते, तर ह्या रजिस्ट्रेशन प्रक्रियेविषयी आपण सर्वप्रथम काय सांगाल की ही रजिस्ट्रेशन प्रक्रिया कधी सुरू झालेली आहे आणि ही प्रक्रिया कशी असणार आहे?
2: सर, हा चांगला प्रश्न विचारला तुम्ही। साधारणतः MST CET PCM ह्या ग्रुपसाठी, म्हणजे विशेषतः अभियांत्रिकीमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी रजिस्ट्रेशन प्रक्रिया 2 जुलै गुरुवार 2020 रोजी सुरू झालेली आहे आणि रजिस्ट्रेशन प्रक्रिया ही 2 जुलै ते 7 जुलै 2026 रजिस्ट्रेशन प्रक्रिया नोंदणी, आपण जे आपले जे आपले सगळे गुणपत्रक अपलोड करणं, आपली पर्सनल माहिती म्हणजे आपलं नाव, मोबाईल नंबर, आपले 10वीचे मार्क, 12वीचे मार्क, त्यानंतर CET पडलेले मार्क, आपली जन्मतारीख, आपले कास्ट, ह्या सर्व गोष्टी तुम्ही त्या नोंदणीमध्ये रजिस्ट्रेशनमध्ये भरून द्यायच्या आहेत आणि त्याला लागणारी कागदपत्रं म्हणजे 10वीचा मार्कशीट, 12वीचा मार्कशीट, TCET स्कोअर कार्ड, TC, परत नॅशनॅलिटी, एज डोमिसाईल नॅशनॅलिटी, त्यानंतर तुमचं कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी, उत्पन्न दाखला, रहिवासी प्रमाणपत्र, ह्या सगळ्या लागणाऱ्या गोष्टी सुद्धा तुम्ही तिथं अपलोड करायच्यात। ही प्रक्रिया कालच्या परिपत्रकाप्रमाणे, काल CET CL प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकाप्रमाणे, म्हणजे 2 जुलै 2020 BE BTEC ह्या नावाने प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकाप्रमाणे सुरू झालेली आहे। ही प्रक्रियेला ह्यात काय नंतरही काय ह्याच्या शेड्यूलमध्ये ह्याच्या वेळापत्रकात काय बदल होऊ शकतो ते आपल्याला नक्कीच मी रेडिओ तेरणाच्या माध्यमातून आपल्याला सांगेन। सध्याचं तर असं नोटिफिकेशन, कालचं नोटिफिकेशन प्रमाणे, 2 जुलैच्या नोटिफिकेशन प्रमाणे असं म्हणलं जातं की BE BTEC साठीचं जे रजिस्ट्रेशन आहे ते ऍडमिशन नोटीस फॉर रजिस्ट्रेशन असं त्याला म्हटलं जातं, ते सुरू झालेलं आहे। त्याची तारीख 2 जुलै ते 7 जुलै 2026 रोजीपर्यंत विद्यार्थ्यांनी आपल्या रजिस्ट्रेशनची प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची आहे।
1: अच्छा, म्हणजे या तारखेमध्ये बदल होऊ शकतात असं पण तुमचं म्हणणं?
2: होऊ शकतात, कारण त्याच्या परत अडचणी असतात किंवा ते विद्यार्थ्यांची परत मागणी पण येते, विद्यार्थ्यांना सर्वर गोष्टी, बऱ्याच गोष्टी येतात पण, आणि आपल्या सर्व विद्यार्थ्यांनी इच्छेप्रमाणे प्रवेश मिळणं गरजेचं असतं, त्यानुसार सर्वांना संधी मिळावी या उद्देशानं CET CL कडनं ते प्रक्रिया थोडं तारखांमध्ये वाढ पण मिळू शकते।
1: मग आता हे रजिस्ट्रेशन होत असताना जसं तुम्ही अनेक डॉक्युमेंट्सचा उल्लेख केला, तर त्या डॉक्युमेंट्स प्रमाणे त्याचं व्हेरिफिकेशन ही होणं आवश्यक असतं का, ते काय असतं नेमकं?
2: हा महत्वाचा प्रश्न विचारला। बहुतांश असं बघायला मिळतं की विद्यार्थी आपलं रजिस्ट्रेशन एका कॅफेमध्ये जाऊन कुठेतरी करतात किंवा एखाद्या कॉलेजमध्ये जाऊन करतात, त्यानंतर महत्वाचा जो टप्पा असतो तर त्याचं जे डॉक्युमेंट्स आणि जी माहिती त्यांनी भरलेली आहे ऑनलाईन पद्धतीनं, ऑनलाईन प्रणालीतून, ती माहिती चेक करणं, ती बरोबर आहे का, पडताळणी करणं, ती पडताळणी ही FC सेंटर, स्क्रुटनी सेंटर असं एक नाव आहे त्याला, स्क्रुटनी सेंटरच्या माध्यमातून करणं गरजेचं आहे. तिथे जाऊन एफसी सेंटर म्हणतो फॅसिलिटी सेंटर आणि स्क्रुटनी सेंटर, तिथे जाऊन ते करणं गरजेचं आहे. आणि त्याची यादी पण तिथं दिलेली आहे. ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर तिथं त्या आपल्या जवळ असलेल्या किंवा आपल्या शक्य असणाऱ्या पद्धतीनं तिथं जाऊन आपण ते फिजिकली आपण ते डॉक्युमेंट आपण जे अपलोड केले डॉक्युमेंट ते दाखवायचं आहे, त्याला पडताळणी करणं असं म्हणतात. ही सुविधा ऑनलाईन पद्धतीनं पुन्हा उपलब्ध सीएटी सेलनं करून दिलेली आहे, हे मी आवर्जून सांगतो. आणि आपला ऍप्लिकेशन फॉर्म आपलं रजिस्ट्रेशन फॉर्म केल्यानंतर म्हणजे ऍप्लिकेशन फॉर्म भरल्यानंतर रजिस्ट्रेशन ऍप्लिकेशन फॉर्म भरणे आणि त्यानंतर तुम्ही ते डॉक्युमेंट पडताळणी व्हेरिफिकेशन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केल्यानंतर आपला ऍप्लिकेशन फॉर्म कम्प्लीट होतो, नाही तो कम्प्लीट होत नाही हे मी तर आवर्जून आपल्याला सांगू इच्छितो. त्यामुळं रजिस्ट्रेशन करणं, ऍप्लिकेशन फॉर्म भरणं, त्याचबरोबर तो पडताळणी करून घेणं, ह्या दोन बाबी अतिशय महत्वाच्या आहेत. विद्यार्थी मित्र मित्रांनी व त्याचबरोबर आदरणीय पालक बंधू भगिनी नोंद घ्यावी असं मी तर आवर्जून सांगतो.
1: अच्छा, तर सर आता रजिस्ट्रेशन व्हेरिफिकेशन हा सगळा विषय झाला, पण आता याची एक मेरिट लिस्ट पण आपल्याला कट ऑफ लिस्ट जी असते ते लागत असते, तर ही मेरिट लिस्ट कधी लागते किंवा मग त्याच्या पुढची प्रक्रिया कशी समजून घ्यायची?
2: हा पण प्रश्न महत्वाचा आहे. तर आता दिलेल्या शेड्यूलनुसार

0: बघणं गरजेचं आहे आणि त्यात काय तफावत असेल तर तातडीनं त्याच्या पुढंच 16 तारखेला तत्पुरती मेरिट लिस्ट लागल्यानंतर 16 ते 18 या कालावधीमध्ये त्या विद्यार्थ्यानं तातडीनं जाऊन आपला जो ग्रीव्हन्स आहे आपली जी आपला जो एरर आलेला आहे तो जवळ असलेल्या स्कुटनी सेंटरला भेट देऊन गिप्सी सेंटरला भेट देऊन ती आपली दुरुस्ती करून घ्यायची आहे. हे एक महत्वाचा टप्पा विद्यार्थ्यांसाठी आहे हे तर मी आवर्जून सांगतो.
1: अच्छा सर, आता जसं तुम्ही म्हणताय की रजिस्ट्रेशन व्हेरिफिकेशन इतकं महत्वाचं आहे आणि ते कुठेही जाऊन समजा कुठे एखाद्या नेट कॅफेमध्ये जाऊन करणं किंवा घरी बसून ऑनलाईन करणं याच्याऐवजी मग आपलं तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय आहे, इथं सीईटी सेलचं एक एक्सटेंडेड सेंटर पण आहे, तर या सर्व दृष्टिकोनातून आपल्या कॉलेजच्या वतीनं आपल्या महाविद्यालयाच्या वतीनं किंवा तुमच्या वतीनं या सर्व विद्यार्थ्यांना कशा पद्धतीनं मदत होऊ शकते ते सांगा.
0: हा पण प्रश्न सर चांगला आहे. ऑनलाईन पद्धतीने फॉर्म विद्यार्थी कुठूनही भरू शकतो, घरून भरू शकतो, कॅफेतनं भरू शकतो किंवा आमच्याकडे येऊनही भरू शकतो. जर विद्यार्थ्यांनी आपला ऑनलाईन पद्धतीचा फॉर्म अप्लिकेशन फॉर्म इंजिनिअरिंगसाठी येण्यासाठीचा जर कॅफेतनं किंवा घरून भरला तरी पण फिजिकल व्हेरिफिकेशन करायचं असेल तर विद्यार्थ्याला आमच्या महाविद्यालयात अधिकृत असं विद्यार्थ्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आपण एफ सी सेंटर म्हणतो आहे तर त्या अनुषंगानं इथं यावंच लागतं. तर घरी फॉर्म भरला तरी इथं आले तर चालेल आणि कॅफेत फॉर्म भरण्यापेक्षा इथं फॉर्म भरायची आम्ही आपल्या विद्यार्थ्यांसाठी मोफत सोय केली आहे. त्यासाठी आम्ही आमच्या स्टाफना ट्रेनिंग पण दिलेली आहे. त्याचबरोबर आज एस सी कमिटीची मीटिंग ऑनलाईन कमिटी मीटिंग पण सीडीसीने घेतलेली आहे. त्यात पण सूचना दिलेल्या आहेत की बाबा कशा पद्धतीनं विद्यार्थ्यांना अडचणी येतात, विद्यार्थ्यांच्या अडचणी कशा दूर झाल्या पाहिजेत आणि काय करायचं हे. त्यामुळं ह्या अभियांत्रिकी महाविद्यालयात मी स्वतः, त्याचबरोबर माझे सर्व विभाग प्रमुख, त्याचबरोबर सर्व फॅकल्टी, त्यानंतर आमचे कॉम्प्युटर ऑपरेटर, ऑफिस स्टाफ सदैव विद्यार्थ्यांना कधीही ह्या प्रक्रियेमध्ये त्यांच्या रजिस्ट्रेशनसाठी, त्यांच्या व्हेरिफिकेशनसाठी आणि त्याचबरोबर एखाद्या दुरुस्ती असेल दुरुस्तीसाठी सदैव मदत करत राहील ही याची मला खात्री आहे.
1: तर सर, तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये आपल्याकडेच एफ सी सेंटर आहे असं तुम्ही म्हटलं आहे आणि ते खूप सर्वात चांगली गोष्ट आहे की विद्यार्थ्यांना त्या दृष्टिकोनातून इथंच मदत होऊ शकते. आणि जर समजा अशी काही तारीख वगैरे बदलली तर परत येऊन आपण सांगावंच. त्या पद्धतीनं आपल्याला जर विद्यार्थी मित्रांनो किंवा पालकांना अधिक जर आपल्याला काही प्रश्न असतील तर ते आपण विचारू शकता. त्यासाठी माननीय प्राचार्य डॉक्टर व्ही व्ही माने सर यांचा मोबाईल क्रमांक आहे 94 21 97 80 78. आणि अजून जर आपल्याला समजा सरांचा नंबर एंगेज लागला तर दुसरा एक क्रमांक आहे, इथले ऍडमिशन प्रमुख आहेत डी एस निंबाळकर सर म्हणून, त्यांचा मोबाईल क्रमांक आहे 90 96 52 88 83. आणि आणखी एक नंबर सांगतो प्राध्यापक जाधव सरांचा, त्यांचा मोबाईल क्रमांक आहे 86 98 65 20 26. तेव्हा आपण सर्वांनी या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा आणि निश्चितच आपण आपल्या जर काही अडचणी असतील तर त्याही विचाराव्यात किंवा थेट आपण तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयात यावं.
0: पण इथं मला रेडिओ तेरणामध्ये बोलल्याबद्दल मी आपलं आभार व्यक्त करतो.
1: तर आपण प्राचार्य डॉक्टर व्ही व्ही माने सर यांचे धन्यवाद व्यक्त करूयात. आणि विद्यार्थी मित्रांनो, जास्त अडचणीत पडण्याच्या ऐवजी किंवा जास्त लॉजिक लावण्याच्या ऐवजी थेट आपण जर तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये जर आला तर आपल्याला सर्व गोष्टीची इथं पूर्तता केली जाईल. तेव्हा प्राचार्य डॉक्टर व्ही व्ही माने सर, आपण या ठिकाणी येऊन ही जी अमूल्य अशी माहिती दिली, रजिस्ट्रेशन व्हेरिफिकेशन किती दिवस चालेल, मेरिट लिस्ट कशी लागणार आहे, तर याविषयी सर्व जी माहिती दिली त्याबद्दल आपले धन्यवाद.
2: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.
3: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन.
2: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपा, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाईन प्रवेश सुरू.
3: आता यश तुमचं. संपर्क प्राचार्य, तेरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 82 75 92 59 00.
2: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. आणि मी आरजे प्रगती आपल्यासोबत हजर झाली आहे आपल्या आवडीच्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे बिग स्टार शो. श्रोते हो, आपण भरभरून प्रतिसाद आणि प्रेम बिग स्टार शोला देत आहात. असंच प्रेम पुढेही राहू द्या आणि ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. तर श्रोते हो, आजचा बिग स्टार देखील खूप खूप जास्त स्पेशल आहे. 90s मध्ये तो सगळ्यांचाच फेवरेट राहिलेला आहे आणि असा जो माणूस आहे तो आपण आज त्याचा जीवन प्रवास उलगडणार आहोत आजच्या आपल्या बिग स्टार शो मधून. चला तर सुरुवात करूयात बिग स्टार शोला. मंडळी, आवाज ही माणसाला ईश्वराने दिलेली एक अनमोल देणगीच आपण म्हणू शकतो. याच आवाजाच्या दुनियेमध्ये अनेकांचे योगदानही तितकंच महत्वाचं ठरतं. परंतु एक दैवी प्रतिभा कोणाकोणाच्या भाग्यात असते, शेवटी एक नशिबाची झालर असतेच. पण याच आवाजाला मेहनत आणि स्वकर्तृत्वाची जोड मिळाली तर तो आवाज जनसामान्यांचा होऊन जातो आणि तो इतरांच्याही भावभावना अनेक मनोलहरी आपल्याशा आहेत ही जाणीव निर्माण करतो. असाच गेली 3 दशके आपल्या मनावर रुंजी घालणारा, अधिराज्य करणारा मनमोहक आवाज म्हणजे उदित नारायण. आणि याच उदित प्रवासाची रंजक कहाणी आपण आज अनुभवणार आहोत. तर श्रोते हो, आजचे आपले बिग स्टार आहेत बिग बिग बिग स्टार उदित नारायण.

बिग स्टार शो ऐकताय तुम्ही आरजे प्रगती सोबत आणि आजचे आपले बिग स्टार आहेत उदित नारायण. नारायण यांनी 1980 मध्येच आपल्या बॉलिवूड कारकिर्दीला सुरुवात केली. प्रथमतः त्यांची दखल संगीतकार राजेश रोशन यांनी घेतली. त्यांनी उदित यांना 1920 या चित्रपटासाठी पार्श्वगायन करण्यास सांगितलं. नारायण यांना गायक मोहम्मद रफी यांच्या सोबत गीत गायनाची संधी देखील मिळाली. त्यांनी देवानंद यांच्यासाठी देखील गीत गायलंय. त्यानंतर त्यांचे पहिले युगुल गीत सन्नाटा या चित्रपटासाठी त्यांनी गायलं आणि त्यानंतर 1983 मध्ये बडे दिलवाला सह अनेक चित्रपटांसाठी पार्श्वगायन केलं.

बिग स्टार शो ऐकताय तुम्ही आरजे प्रगती सोबत. आणि आजचे आपले बिग स्टार आहेत बिग बिग बिग स्टार सुपरस्टार सिंगर उदित नारायण. तर श्रोते हो, याच दरम्यान उदित यांनी ज्येष्ठ संगीत दिग्दर्शक आर डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेल्या गीतांमध्ये लता मंगेशकर यांच्यासोबत गीतं गायली. यानंतर उदित नारायण यांनी कह दो प्यार हे या चित्रपटामध्ये किशोर कुमार यांच्यासोबत आणि त्यानंतर सुरेश वाडकर यांच्यासोबतही गीतं गायली. त्यांना बप्पी लहरी यांनीही गायनाची संधी दिली, परंतु म्हणावं तसं यश त्यांच्या हाती लागत नव्हतं. पण म्हणतात ना, एक संधी मात्र आपल्याला यशाची दारं उघडून देऊ शकते. आणि असंच उदित नारायण यांच्या बाबतीत घडलं सुद्धा. ते काय आहे जाणून घेऊयात थोड्याच वेळात.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं आपला आवाज आणि मी आरजे प्रगती आहेच आपल्यासोबत. ज्याचे नाव आहे बिग स्टार शो. 99705900 या क्रमांकावरती तुम्ही मला आजचा आपला बिग स्टार शो कसा वाटतोय हे लाईव्ह मध्ये देखील सांगू शकताय. तर मंडळी, उदित नारायण यांच्या फिल्मी करिअरमध्ये एक महत्वपूर्ण टप्पा आला. तो 1988 साली जेव्हा संगीतकार आनंद मिलिंद यांनी उदित यांना अलका याज्ञिक यांच्यासोबत कयामत से कयामत तक या चित्रपटांमधून सर्व गाणी गाण्याची संधी दिली. याच चित्रपटामुळे उदित नारायण यांना हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये एक नवीन ओळख मिळाली. कयामत से कयामत तक ने लोकप्रियतेचे सर्व रेकॉर्ड्स ब्रेक केले आणि हिंदी सिनेसृष्टीला मिळाला एक नवा आवाज उदित नारायण यांच्या रूपाने. आणि इथूनच उदित यांचा खरा प्रवास सुरू झाला.

वेलकम बॅक. आजचे प्रगती सोबत तुम्ही आनंद घेत आहात बिग स्टार शोचा. आणि आजचे आपले बिग स्टार आहेत 90s सुपरस्टार सिंगर उदित नारायण यांचा जीवन प्रवास आपण बिग स्टार शो मधून जाणून घेतोय. उदित नारायण यांच्या गायकीने खरं तर 90s हिंदी सिनेमातील गीतांनी अजरामर करून सोडलं. याच काळात संगीताने अनेक टप्पे पार केले. याच काळात नदीम श्रवण, आनंद मिलिंद, जतीन ललित, आदेश श्रीवास्तव, AR रहमान यांच्यासारखे संगीतकार उदयास आले. आणि 90s खऱ्या अर्थानं या सर्वांनी अविस्मरणीय केलं. याच काळातील आलेला आशिकी कोण विसरेल. परंतु या चित्रपटात उदित यांच्या वाट्याला फक्त एकच गीत आलं, तेही उदित यांनी सुपरहिट करून दाखवलं.

बिग सॅशो ऐकताय तुम्ही आरजे प्रगती सोबत आणि हा आनंद तुम्ही घेताय रेडिओ तेरणा 90.4 FM वरून 99-70-500 या क्रमांकावरती. तुम्ही मला आजचा आपला बिग स्टार शो कसा वाटतोय हे मला सांगू शकताय लाईव्ह मध्ये देखील. आता तुम्ही हा कार्यक्रम ऐकत असाल तरी देखील तुम्ही मला व्हॉट्सअप मेसेज करून हा कार्यक्रम कसा वाटतोय हे सांगू शकताय. मंडळी, 1990 मध्ये उदित यांची स्पर्धा होती. ती प्रामुख्यानं कुमार सानू यांच्यासोबत आणि इतरही गायक होते, त्यामध्ये अभिजित, सोनू निगम यांचाही उल्लेख करावा लागेल. आता प्रत्येक फिल्म फेअरच्या स्पर्धेत दोनच नावं प्रामुख्याने घेतली जायची आणि ती म्हणजे कुमार सानू आणि उदित नारायण. परंतु कुमार सानू यांनी सलग 5 वेळा फिल्मफेअर पुरस्कारावर आपलं नाव कोरलं. यानंतर उदित नारायण यांनीही 5 वेळेस फिल्मफेअरचा पुरस्कार पटकावला. याच सोबत त्यांना राष्ट्रीय पुरस्कारांनीही सन्मानित करण्यात आलं.

बिगस्टार शो ऐकताय तुम्ही आरजे प्रगती सोबत. आणि आजचा आपला बिगस्टार खूप जास्त स्पेशल आहे, कारण आजचे आपले सुपरस्टार सिंगर आहेत ते 90s मधले हिट सुपरस्टार राहिलेले आहेत. यांचा जीवन प्रवास म्हणजेच उदित नारायण यांचा जीवन प्रवास आज आपण बिगस्टार शो मधून जाणून घेतोय. उदित नारायण यांनी अनेक म्हणजे 90s दशकातील सर्वच आघाडीच्या नायकांसाठी पार्श्वगायन केलं. परंतु जशी उदित नारायण यांची सुरुवात आमिर खान यांच्या सोबत झाली होती, त्यानंतर सर्वाधिक हिट गाणी त्यांनी आमिर खान सोबतच दिली आणि ते खऱ्या अर्थानं आमिरचा आवाज बनले. यामध्ये दिल जो जीता वही सिकंदर, राजा हिंदुस्थानी, मन या चित्रपटांचा प्रामुख्याने समावेश करावा लागेल. यामध्ये पहला नशा या जतीन ललित यांच्या संगीत दिग्दर्शनातील गीतानं उदित नारायण यांना स्टार्डम दिलं हे मात्र निश्चित.

बिग स्टार शो ऐकताय तुम्ही आरजे प्रगती सोबत आणि हा शो तुम्ही ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 एफएम वरून. आणि अशीच सदाबहार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ तेरणाचा ऍप डाउनलोड करायचा आहे, कारण तुम्ही याचा आनंद घेऊ शकता कधीही कुठेही. तर आजच्या आपल्या बिग स्टार शो मधून आपण जाणून घेतोय सुपरस्टार सिंगर उदित नारायण यांचा प्रवास. उदित नारायण यांना 5 फिल्मफेअर पुरस्कारानं गौरवण्यात आलं. यामध्ये पहिला फिल्मफेअर त्यांना मिळाला QS क्यूटी मधील पापा कहते हे या गाण्यासाठी. दुसरा फिल्मफेअर मिळाला मेहंदी लगा की रखना या दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे या चित्रपटासाठी. यानंतर आमिरचा राजा हिंदुस्तानी यामधील परदेसी या गाण्यासाठी. त्यानंतर हम दिल दे चुके सनम, चांद छुपा आणि 2002 साली प्रदर्शित झालेल्या लगान मधील लिटवा या गाण्यासाठी. परंतु उदितच्या सर्वच गीतांना प्रेक्षकांनी मात्र सदैव पुरस्कार दिले.

वेलकम बॅक आरजी प्रगती सोबत तुम्ही आनंद घेत आहात बिग स्टार शो चा. आणि आजचे आपले बिग स्टार आहेत उदित नारायण. मंडळी, एखाद्या कलाकारासाठी केवळ लोकाश्रय हाच महत्वाचा नसून त्याची नोंदही पुरस्काराच्या माध्यमातून मिळाली तर तो आणखीनच कलेला वाहून घेतो. उदित यांच्या नावावर एकूण 3 राष्ट्रीय पुरस्कार आहेत. यामध्ये 2001 साली दिल चाहता है आणि लगन साठी पहिला राष्ट्रीय पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. त्यानंतर 2002 जिंदगी खूबसूरत है या गीतासाठी आणि 2004 साली स्वदेश मधील ये तारा वो तारा या गीतासाठी त्यांना 3रा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.

आपण एक आहात रेडिओ उतेरणा 90.4 एफएम, आपली माणसं, आपला आवाज आणि मी आरजी प्रगती आहेच आपल्यासोबत बिग स्टार शो या कार्यक्रमात. 9970509 या क्रमांकावरती तुम्ही मला हा बिग स्टार शो आपला कसा वाटतोय हे सांगू शकताय लाईव्हमध्ये देखील. हा कार्यक्रम तुम्ही आत्ता ऐकत असाल तरी देखील तुम्ही मला व्हॉट्सअप करून नक्कीच सांगू शकता. श्रोते हो, उदित नारायण यांनी भारतात आणि परदेशात जाऊन अनेक स्टेज शो देखील केलेत. याचप्रमाणे स्क्रीन व्हिडिओकॉन MTV बेस्ट व्हिडिओ अवॉर्ड, प्राईड ऑफ इंडिया गोल्ड अवॉर्ड याचा समावेश आहे. 2010 नारायण यांनी मधुश्री सोबत वेन हॅरी ट्राईज टू मॅरी या इंग्रजी चित्रपटासाठी देखील गायन केलं. याचबरोबर अनेक भाषांशिवाय नेपाळीमध्ये सुद्धा नारायण यांनी विपुल गायन केलंय.

मिस्टर शो ऐकता तुम्ही आरजे प्रगती सोबत आणि आजचे आपले बिग स्टार आहे द सुपरस्टार 90s हिट सुपरस्टार उदित नारायण यांच्यावरती. उदित नारायण यांची संगीत साधना ही खऱ्या अर्थानं एका सच्च्या कलाकाराची आहे. उदित यांनी हिंदी सिनेमातील सर्वच नायकांसाठी अप्रतिम गाणी गायली. यामध्ये आमिर खान, सलमान खान, शाहरुख खान, अक्षय कुमार, गोविंदा, सैफ, ऋतिक रोशन यांच्यासह अनेक नवोदित कलाकारांसाठी अप्रतिम गाणी त्यांनी गायली आहेत. त्यांचं प्रत्येक गाणं हे रसिकांच्या हृदयाचा ठाव घेतं.

बिग स्टार शो मध्ये मी आरजे प्रगती आहेच आपल्या सोबत. आणि आजचे आपले बिग स्टार आहेत सुपरस्टार सिंगर उदित नारायण. उदित यांचा एकूणच प्रवास हा सर्वांनाच प्रेरित करणारा असाच आहे. एक अतिशय मृदू स्वभावाचं मन मिळाऊ व्यक्तिमत्व म्हणजे उदितजी. उदित यांना अनेक नागरी पुरस्कारांनी देखील सन्मानित करण्यात आले. यामधील नेपाळमधील सर्वोच्च नागरी सन्मान, 2016 मध्ये भारत सरकारकडून तिसरा सर्वोच्च नागरी सन्मान पद्मभूषण, मध्य प्रदेश सरकारचा राष्ट्रीय लता मंगेशकर पुरस्कार, याचबरोबर पद्मश्री, महाराष्ट्र रत्न पुरस्कार, मुंबईतील डॉक्टर आंबेडकर पुरस्कार, BIFA पुरस्कार यांनीही गौरवण्यात आले. त्यामुळे उदित यांच्या गायकीला खऱ्या अर्थानं एक लोकगायकाचं देखील वलय प्राप्त झालं. सरळ, संयमी, एक साधा आणि आपल्या कलेला समर्पित असा कलाकार मिळणं मोठा अवघड. म्हणून उदित नारायण आहेत आजचे आपले बिग स्टार.

याच नोट वरती मी आरजी प्रगती बिग स्टार शो मध्ये इथेच थांबते. आजचा आपला एपिसोड बिग स्टार शो चा कसा वाटला हे तुम्ही मला सांगू शकता 9970509 या क्रमांकावरती. आजचे आपले बिग स्टार होते सुपरस्टार सिंगर उदित नारायण. तर भेटूयात पुढील बिग स्टार सोबत आपल्या रेडिओ तेरणावरती. तोपर्यंत आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

0: چند چاہنے والوں کے مشورے پر 1949 میں بمبئی آیا. اس وقت کی بمبئی اور آج کی بمبئی میں زمین اور آسمان کا فرق ہے. لوگوں میں بہت اپنا پن تھا, ایک دوسرے کی بہت عزت کرتے تھے. کمپٹیشن تھا تو ضرور, لیکن بہت صحت مند, بہت اچھا. یہاں کے تمام میوزک ڈائریکٹرز اور پروڈیوسرز میرے نام سے اور میرے گانوں سے بہت اچھی طرح واقف تھے. لیکن شروع شروع میں کچھ لوگوں نے یہ عذر پیش کیا کہ فلم کے مائک کا تجربہ آپ کو نہیں ہے. اس سے میں تھوڑا سا ڈپریسڈ ہو گیا تھا, لیکن انیل دا نے گانا تیار کر کے اطلاع کرائی.
1: श्रोते हो या कार्यक्रमात मी संजय मैंदरगे आपलं स्वागत करतो. श्रोते हो आपल्या मधुर आवाजाच्या माध्यमातून अनेक रसिकांची हृदय काबीज करणारे चिरकाल स्मरणात राहणारे गायक कलावंत म्हणजे आपल्या जीवनातील अनेक सुखद शांत निवांत क्षणाचे भागीदार असतात. ते इतक्या आपल्या जवळ भासतात की त्यांची गायकी त्यांच्या गाण्यातला भाव हा आपलाच वाटतो. किंबहुना अनाहूतपणे अलवार आपल्याही मुखात ही गाणी बहरू लागतात आणि आपणही त्यांच्या रुहाणेपणात मिसळून जातो. श्रोतेहो आपले स्नेही कुटुंबियांनी इतकाच जिव्हाळा या कलावंतांबाबत निर्माण होतो. आपण यांना कधीही प्रत्यक्षात पाहिलेलं नसतं, केवळ गीतांच्या शब्दांची, संगीताच्या साजाची आणि गायकांच्या स्वरांची जी रसमिसळ होते त्यातून निर्माण होणाऱ्या या जादूमय गीतांनी केवळ आपली कर्णतृप्ती होते असं नव्हे, तर मनाच्या अथांग सागरात डुंबताना दीपस्तंभाप्रमाणे दिशा दाखवून किनाऱ्यावर आणण्याचं काम ही गीतं करतात. श्रोते हो आज गायकीविषयी बोलण्याचं कारण एवढंच की आज एका अशा गायकाची आपण ओळख करून घेणार आहोत ज्याच्या तरल, मखमली, मऊ, रेशमासम आवाजाने गेली 8-9 दशकं आपल्याला रिझवलं. तो आवाज म्हणजे तलत महमूद.

श्रोतेहो, दैवी आवाजाची देणगी लाभलेल्या तलत महमूद यांचा जन्म 24 फेब्रुवारी 1924 रोजी उर्दू भाषेची राजधानी समजल्या जाणाऱ्या लखनौ उत्तर प्रदेश इथे झाला. त्यांच्या वडिलांचं नाव मंजूर महमूद होतं. श्रोतेहो, विश्वविख्यात झालेल्या तलत महमूद यांचं संगीत शिकण्याचं वेड म्हणावं तितकं सोपं राहिलं नाही. एका परंपरावादी मुस्लिम घराण्यात त्यांचा जन्म झाल्यामुळे त्यांनी एकतर शिक्षण घ्यावं, शेती करावी अशी इच्छा त्यांच्या घरच्यांची होती. परंतु तलत यांना चित्रपट आणि संगीताची प्रचंड आवड असल्याने त्यांच्या समोर दोनच पर्याय शिल्लक होते, एकतर घरची शेती करणं किंवा संगीत शिकणं. त्यांनी दुसरा पर्याय निवडला, घर सोडून दिलं आणि संगीताचं शिक्षण घेण्याचं ठरवलं. तलत यांच्या कुटुंबियांना तलत यांची किंमत कळाली, पण 1-2 दशकानंतर, कारण तोपर्यंत तलत महमूद सुप्रसिद्ध गायक झाले होते.

श्रोतेह लखनऊ इथे तत्कालीन मॉरिस कॉलेज ऑफ म्युझिक जे आजचं भातखंडे संगीत विद्यापीठ आहे इथे पंडित एस सी आर भट यांच्याकडे तलत यांनी प्रशिक्षण घेतलं. त्यानंतर 1939 साली गझल गायक म्हणून त्यांनी आपल्या करिअरला सुरुवात केली. त्यावेळी त्यांचं वय होतं केवळ 16 वर्ष. त्याकाळी त्यांनी हिंदुस्थानचे सुप्रसिद्ध गझलकार दाग मीर जिगर यांच्या गझल गाऊन लोकप्रियता मिळवली. अर्थात या हृदयस्पर्शी कलावंताला आकाशवाणी कसं विसरणार, कारण या सर्व गझल आकाशवाणी लखनऊ केंद्रावरून ऐकताना लोकांची मनं बहरून जायची. यानंतर 1941 साली एच एम व्ही कंपनीने या मखमली आवाजाला घेऊन पहिला म्युझिक अल्बम काढला.

श्रोते हो, तलत महमूद यांची गझल गायकीची प्रसिद्धी ही केवळ लखनौपुरती मर्यादित राहिली नाही, देशभर ही कीर्ती पसरत असताना कलकत्ता शहर तलत यांना खुणावू लागलं, ज्या ठिकाणी मुंबईप्रमाणेच बंगाली फिल्म इंडस्ट्री चांगलीच नाव रूपाला आली होती. शिवाय त्यावेळेसचे प्रसिद्ध गायक उस्ताद बरकत अली खान, के एल सहगल आणि एम ए रऊफ यांची साथ मार्गदर्शन तलत यांना लाभलं आणि त्यामुळेच शिकस्त या चित्रपटातील सपनों की सुहानी दुनिया को आणि चांदी की दीवार या चित्रपटातील तोसे लागे नयन हे गाणे गाण्याची संधी मिळाली आणि तलत यांचा चित्रपट प्रवास सुरू झाला.

श्रोतेहो, 1944 साली एका नॉन फिल्मी गाण्याने तलत महमूद यांना देश पातळीवर प्रसिद्धी दिली. ते गाणं होतं तस्वीर तेरी दिल मेरा बहलाना सकेगी. आणि हा जो अल्बम आहे तो आजपर्यंत सर्वात जास्त विक्री झालेला आणि ऐकलेला असा अल्बम म्हणून विक्रमी यादीत समाविष्ट आहे. कलकत्ता फिल्म इंडस्ट्रीमध्ये राहून त्यांनी 16 चित्रपटात गाणी म्हटली आणि छोटीशी का असेना अभिनयाची झलक दाखवली. श्रोतेहो, तलत यांनी अनेक बंगाली चित्रपटात गाणी गायली, तीही तपन कुमार या टोपन नावाने. आणि त्या काळी आकाशवाणीवरून चाललेल्या अनेक फरमाईशीच्या कार्यक्रमांमध्ये हे गाणे टॉप राहिले आहेत.

श्रोते हो, 1949 साली तलत महमूद मुंबईला पोहोचले. पण ते मुंबईला पोहोचण्या अगोदरच त्यांची प्रसिद्धी, कीर्ती आणि गायकी मुंबईला पोहोचली होती. त्यामुळे त्यांना गीत गाण्यासाठी ऑफरवर ऑफर मिळू लागल्या. आणि अनिल बिश्वास यांनी संगीत दिलेल्या ऐ दिल मुझे ऐसी जगह ले चल या आरजू चित्रपटातील गाण्याने तलत यांना बिग ब्रेक दिला. श्रोतेहो, विचार करा, आजही आपण म्हणतो की जुन्या काळातील गाणी खूप श्रवणीय होती. खरं तर त्याचं कारण हेही असू शकेल की साधी, सरळ, समजतील अशी गीतरचना, तेही थेट हृदयापासून लिहिलं गायलं गेलं असेल. कुठलाही वाद्यांचा गोंगाट नाही. गाण्यातली शांतता, निरवता मनाला भिडायची आणि हळुवारपणे आपल्या हृदयाला काबीज करायची. ही जादू कदाचित त्या सच्चेपणामुळे असेल जी कामात, मनात आणि तणातील समन्वयाने येत असेल.

श्रोते हो, तलत महमूद यांना देवाने केवळ आवाजाचीच देणगी दिली होती असं नव्हे, तर ते दिसायला खूप सुंदर, हँडसम आणि स्मार्ट होते, म्हणून त्यांना अनेक चित्रपटात अभिनय करण्याची संधी मिळाली. त्यांनी नूतन, माला सिन्हा, सुरैया अशा अभिनेत्रींसोबत डझनहून अधिक चित्रपटात अभिनय केला. पण मूळ गायकी स्वभाव असल्यामुळे, नसा नसात संगीत भिनल्यामुळे त्यांनी अभिनय सोडून गायकीवर लक्ष केंद्रित केलं. त्यांनी अभिनय केलेल्या चित्रपटांमध्ये प्रामुख्यानं नाव घेता येतील असे चित्रपट आहेत ज्यामध्ये त्यांचा लीड रोल होता. 1945 साली कानन बाला या अभिनेत्रीसोबत राजलक्ष्मी हा चित्रपट, 1947 साली कानन देवी सोबत तुम और मैं, 1949 साली भारती देवी सोबत संपत्ती, 1951 साली मधुबाला आणि देवानंद सोबत आरम हा चित्रपट, 1953 साली श्यामा सोबत दिले नादान हा चित्रपट, 1954 साली नादिरा सोबत डागबाबू आणि याच वर्षी नादिरा आणि सुरैया सोबत वारीस, 1955 साली नादिरा सोबत रफ्तार, 1956 साली रूपमाला आणि शशिकाला सोबत दिवाळी की रात हा चित्रपट, 1957 साली माला सिन्हा सोबत एक गाव की कहाणी हा चित्रपट आणि 1958 साली श्यामा सोबत लाल रुख, सुरैया सोबत मालिक आणि नूतन सोबत सोने की चिडिया अशा चित्रपटांची नावं घेता येतील.

श्रोते हो, 1960 दशकानंतर रॉक अँड रोल प्रकारच्या संगीताची सुरुवात झाली आणि वेल्वेट व्हॉइस असलेल्या तलत यांचा आवाज बाजूला पडू लागला. कारण अशा प्रकारची गाणी तलत यांच्या आवाजामध्ये रेकॉर्ड करणं संगीतकारांना अवघड झालं. शिवाय मोहम्मद रफी आणि मुकेश यांच्या गायिकेनं रसिकांचा वेध घ्यायला सुरुवात केली होती. श्रोते हो, यासोबतच भारतामध्ये सामाजिक आर्थिक राहणीमानामध्ये फरक पडत चाललेला होता आणि त्यामुळे पाश्चिमात्यांच्या संगीताचं अनुकरण होऊ लागल्याने गझल टाईप संगीत जास्त ऐकलं जात नव्हतं. याचाही फटका तलत यांच्या गायकीला बसला आणि हळूहळू तलत यांचं संगीत करिअर संपुष्टात आलं. 1985 साली वलिये आझम या चित्रपटात अहमद वारसी यांनी लिहिलेलं गीत, चित्रगुप्त यांनी दिलेलं संगीत आणि गीत होतं मेरे शरीके सफर. या गीताबरोबरच तलत यांचा चित्रपटातील गायकीचा प्रवास थांबला.

श्रोतेहो, तलत यांचा चित्रपटातील गाण्याचा प्रवास थांबला असला तरी 1956 पासूनच तलत हे देश विदेशात अनेक स्टेज शोच्या माध्यमातून आपल्या वेल्वेट व्हॉइसच्या जादून अनेक रसिकांना मंत्रमुग्ध करतच होते. यामध्ये पूर्व आफ्रिका, अमेरिका, युके, वेस्ट इंडिज अशा देशांची नावं घेता येतील. 1956 चा हा प्रवास 1991 च्या हॉलंड दौऱ्यापर्यंत सुरूच होता.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी, भावनांचा नजराना म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

0: अरमान।
1: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराणा म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराना म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना, आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा, आनंदी रहा.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध. तसेच radio.coe.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध. तसेच radio.coe.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा, आनंदी रहा.

0: जग जगले दिल जुबा।
1: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी। आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा.